0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले. रेडिओ
1: पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुनेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्याने शरीर आणि मनाची शुद्धी होते। म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं।

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जयाचा प्रश्नांक गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वर संध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आज आपण सुरुवातीला जी ट्यून आपण ऐकली ती हिंदी चित्रपटामधल्या एका टायटल सॉंगची होती आणि त्या चित्रपटाचं नाव होतं मासूम. आणि ह्या चित्रपटामध्ये टायटल ज्या वेळेला त्यावेळेला जी धून वापरली गेलेली आहे ती धून आम्ही तुम्हाला ऐकलेली आहे. आणि त्या धूनवरनं कदाचित तुमच्या लक्षात पण आलं असेल की आज स्मिताताईंकडनं आपण कोणत्या वाद्याच्या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. आजचा भाग सुरू करण्यापूर्वी जाणून घेऊयात की आज आपण कोणती गाणी ऐकणार आहोत. नंबर एका अभिनेत्रीला 1955 साली प्रसिद्ध झालेल्या एका चित्रपटासाठी त्यांच्या कारकिर्दीतला पहिला वहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता, त्या अभिनेत्री बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर दोन, 1964 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1934 सालच्या एका हिंदी कादंबरीवर आधारित होता आणि 1975 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपटामधला असे कोणते गाणे आहे जे एका ग्रीक गायकाच्या गाण्यावर आधारित आहे? असे अनेक प्रश्न अजूनही आहे श्रोतो, पण वेळ न वाया घालवता आपण आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर श्रोतो, आजचं वाद्य आहे सरोद. सरोद या वाद्याची माहिती देण्यासाठी डॉक्टर स्मिता सोनी यांचं तसेच तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: धन्यवाद.
0: तर ताई, आज आपण जाणून घेणार आहोत सरोद या वाद्याबद्दल.
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि ऋषी, मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तंतुवाद्य, यांच्यामध्ये तारांचा वापर करून संगीत वाजवलं जातं. एक तारी, चार तारांचा तानपुरा, सरस्वतीच्या हातातली वीणा, सतार अशी अनेक वाद्य आहेत ज्यांच्यात तारांचा वापर करून सुमधूर स्वरावली वाजवली जाते. तसंच सरोद हे पण हिंदुस्थानी शास्त्रीय वाद्यसंगीतातलं अगदी प्रमुख तंतुवाद्य आहे बरं का. सरोदची उत्पत्ती अफगाणी रुबाब किंवा रबाब या वाद्यातून झाली असावी असा समज आहे. सरोद याचा अर्थ फारसी भाषेत गाणे असाही होतो. वीणा, अफगाणी रुबाब आणि सुरशृंगार या वाद्यांचं हे संमिश्रण असावं असंही काही लोक मत मांडतात. दक्षिण भारतात स्वरगत नावाचं सरोदला मिळतं जुळतं असणारं एक वाद्य असतं, तर काही प्राचीन लेण्यांमधल्या कोरीव कामात सरोदसारखे वाद्य वाजवणारे कलाकार कोरलेले दिसतात. तसंच याज या तमिळ वाद्याशी पण हे मिळतं जुळत आहे. ऋषी, अजून पुढे जाण्याआधी आपण श्रोत्यांना एखादं गाणं ऐकवूया.
0: नक्कीच ताई, आजच्या भागाची सुरुवात अतिशय सुरेख गाण्यांनी आपण करतोय. गणपती बाप्पाच्या गाण्यांनी आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय श्रोतो. आपल्या प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात आपण कायम गणराजाच्या नावाने करत असतो, त्याला वंदन करून मग आपण शुभारंभ करतो. अशा मंगल प्रसंगी काही गाणी ही कायम आपल्या कानावर पडतात आणि ती आता इतकी सवयीची झाली आहेत की कुठल्याही शुभ प्रसंगी ती कानावर पडली नाहीत तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. असंच एक गीत हे आता आम्ही तुम्हाला ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आजवर आपल्या कुठल्याही शुभ कार्यामध्ये हे गीत ऐकलं नाही असं झालं नाही. दिदींच्या आवाजाची किमयात ही आहे की कुठलाही मंगल प्रसंग त्यांच्या आवाजाने अजून सुंदर आणि आनंदी वाटू लागतो. अशा या यमन रागावर आधारित गीताला साल दिली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. शब्द आहेत रा भा सोमायाजी यांचे. चला तर मग ऐकूयात हे मराठी गीत. गाण्याचे बोल आहेत तुझं मागतो मी आता.

0: ताई आजच्या भागाची खूप सुंदर छान गणपतीच्या गाण्याने आपण सुरुवात केली आहे, पण मला आणि आपल्या श्रोत्यांना या वाद्याची अधिक माहिती जाणून घ्यायला निश्चित आवडेल की कशा पद्धतीने बनवलं आहे, त्याचा पहिला वापर कुठे केला गेला, त्याच्या संदर्भात जाणून घ्यायला अधिक आवडेल, सांगाल का?
1: हो, काही वेळापूर्वी आपण हे ऐकलं की हे वाद्य भरपूर प्राचीन असावं आणि अशा प्रकारची वाद्य

0: रिपीटेडली काम केलंय तर अशा कलाकारांकडूनच जास्त आपल्याला ऐकायला मिळतात.
1: आता तुम्ही जे काही बोलला त्याच्यावरनं मला असं वाटलं की सरोद हे वाद्य शास्त्रीय संगीताचा जास्त वापरलं गेलं आहे किंवा भावक संगीतात कमी वापरलं गेलं आहे, हे खरं आहे का?
0: ऋषी, तुझं ऑब्झर्वेशन बऱ्यापैकी खरं आहे. सरोदचा वापर शास्त्रीय संगीतात प्रमुख म्हणजे सोलो वादनात जितका झालाय ना, तितक्या प्रमाणात भाव संगीतात दिसत नाही. पण अनेक मोठे सिने संगीत दिग्दर्शक सरोदचा वापर बॅकग्राऊंड म्युझिकला म्हणून भरपूर करतात बर का, तसंच गाण्यांच्या साथीलाही करतात. जुन्या पिढीतले प्रख्यात संगीत दिग्दर्शक रोशन यांनी सरोदची तालीम घेतली होती अल्लाउद्दीन खान यांच्याकडनं. पुढच्या पिढीतले सरोद वादक अली अकबर खान यांच्याकडून तालीम घेतली होती पंचमदा म्हणजेच आर डी बर्मन यांनी. त्यांच्या पुढच्या पिढीतले आशिष खान यांच्या सरोद वादनातून पंचमदा यांनी अनेक सिनेमांना संगीतमय केलं आहे. पंचमदा यांचे गुरु उस्ताद अली अकबर खान यांनी वाजवलेलं एक गाणं आपण श्रोत्यांना ऐकवूया आणि पुढे जाऊया.
1: आता वेळ झालेली आपल्या आजच्या भागाचं दुसरं गाणं ऐकायची. श्रोत्या, एका अभिनेत्रीला 1955 साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटासाठी त्यांच्या कारकिर्दीतला पहिला वेळेला फिल्म पुरस्कार मिळाला होता, त्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. श्रोत, 1955 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता, त्याचे नाव होते सीमा. ह्या चित्रपटामध्ये बलराज सहानी आणि नूतन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाच्या अभिनयासाठी अभिनेत्री नूतन यांना त्यांच्या कारकिर्दीतला पहिला वहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. यांच्यावर चित्रित केलेले गाणे आपण आता ऐकणार आहोत. या गाण्याचे संगीतकार आहेत शंकर जयकिशन, गीतकार आहेत हसरत जयपुरी आणि स्वरसाज चढवला आहे लता मंगेशकर यांनी. आणि मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे याचे ओरिजिनल सरोद वादक अली अकबर खान. चला तर मग ऐकूयात सीमा चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: राग भैरवीतली ही रचना समय चक्रानुसार हिला सदा सुखदायिनी असं म्हणतात बर का. दिवसाच्या कोणत्याही वेळेला भैरवी सुमधूरच वाटते आणि प्रेम, भक्ती, व्याकुळता अशा अनेक भावना या रागात उत्कटपणे व्यक्त करता येतात. म्युझिक थेरपीमध्ये थेरपिस्ट आपल्या क्लायंटच्या कोंडलेल्या भावना मोकळ्या करायला मदत करत असतो ना, तेव्हा या भैरवी रागाचा आणि सरोद या वाद्याचा भरपूर उपयोग केला जातो बर का.
1: तरी तुम्ही म्हणला होतात की आरडी बर्मन यांनी सरोदची तालीम घेतली होती बरोबर.
0: हो,
1: तर त्यांनी त्यांच्या गाण्यामध्ये सरोदचा वापर कुठे केलाय का हो?
0: अगदी भरपूर केलाय. पंडिता झरीन दारूवाला, उस्ताद आशिष खान यांचा समावेश पंचमदांच्या सिनेमात हमखास असायचा. एखाद्या प्रसंगातील भावना व्यक्त करत असताना मागे बॅकग्राऊंडला सरोद वादन ऐकू येतं बरं का. झरीन दारूवाला शर्मा या थोर कलाकार आर डी बर्मन, शंकर जयकिशन, रोशन यांच्या अनेक सिनेमात पार्श्वसंगीतात सरोद वादन करत असत. सुरुवातीला आपण जो सरोदचा तुकडा ऐकला ना, तोही झरीन दारूवालांनीच वाजवला होतं. ते गाणं होतं जुन्या मासूम चित्रपटात. ऋषी, तू ते सांगितलंच होतं श्रोत्यांना की टायटल सॉन्ग होतं ते. तसंच आम्रपाली याच्यातलं सुनील दत्त आणि वैजंतीमाला यांच्यावर चित्रित केलेलं तडप ये दिन रात की आठवतंय. किंवा लव्ह इन टोकियो मधलं जॉय मुखर्जी आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित केलेलं कोई मतवाला आया मेरे द्वारे. किंवा तिसरी कसम मधलं राज कपूर आणि वहिदा रेहमान यांच्यावर चित्रित केलेलं सजनवा बैरी हो गए हमार. तसंच चित्रलेखामधलं मन रे तुका हे धीर न धरे ही त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत. ऋषी, यातलं एखादं गाणं ऐकवायचं का श्रोत्यांना?
1: नक्कीच. पुढचं गाणं त्याच संदर्भातलं आपण घेतलेलं आहे, कार्यक्रमातलं तिसरं गाणं. स्वतः 1964 साली प्रसिद्ध झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1934 सालच्या एका हिंदी कादंबरीवर आधारित होता? स्वतः 1964 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते चित्रलेखा. हा चित्रपट भगवती चरण वर्मा यांच्या 1934 सालच्या चित्रलेखा या हिंदी कादंबरीवर आधारित होता. हा चित्रपट दोन गाण्यांसाठी प्रसिद्ध होता, त्यापैकी एक गाणं आता आपण ऐकणार आहोत आणि दुसरे गाणे होते संसार से भाग फिरते हो. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते एक विचारशील गाणे आहे जे चांगले आणि वाईट सोडण्याबद्दल जीवनाचे सार सांगते. 2010 साली आउटलुक इंडिया मासिकाने 30 भारतीय आघाडीच्या संगीतकार, गीतकार आणि गायकांना त्यांच्या सर्वकालीन आवडत्या हिंदी गाण्यांची नावे सांगण्यास सांगितले होते. टॉप 20 गाण्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि जे गाणे आता आपण ऐकणार आहोत ते गाणे त्या यादीमध्ये टॉप वर होते. गाण्याचे बोल आहेत मन रे तू काहे ना धीर धरे. अतिशय सुरेख गाणं आहे चित्रलेखा या चित्रपटातलं. चला तर मग ऐकूयात हे पुढचं गीत.

0: वाह, राग यमनवर आधारलेलं हे गाणं होतं. संगीत क्षेत्रातला हा सर्वात प्रसिद्ध राग असंही म्हणायला हरकत नाही. तसा यमन हा रात्रीचा राग, पण तो इतका गोड आणि व्हर्सेटाईल आहे ना. या रागात प्रेम, भक्ती, दुःखाने कळवळलेल्या माणसाच्या भावना अशा अनेक गोष्टी सहजपणे व्यक्त केलेल्या सापडतात. मग अशी आपण ऐकलं होतं ना, तुझं मागतो मी आता, ते पण यमन मधलंच होतं. आणि यमन रागातलं अजून एक प्रसिद्ध गाणं आहे जे आर डी बर्मन यांचं आहे आणि त्यात सरोदचा भरपूर वापर केलाय, नाम गुम जाएगा. तर ऐकूया श्रोत्यांनो, यमन रागातलं आणि भरपूर सरोद वापरलेलं अजून एक गीत.
1: श्रोतो, ताईंनी सांगितलंच आहे की आता पुढचं गाणं कोणतं आम्ही तुम्हाला ऐकणार आहोत. हे जे गाणं आहे हे प्रत्येक जो कोणी ऍक्टर असेल किंवा अभिनेत्री असेल किंवा रेडिओ जॉकी असतील त्यांना अतिशय महत्वाचं असणारं गाणं असं म्हणलं तर मी वागो ठरणार नाही. आवाजाच्या दुनियामध्ये काम करणारे कोणतेही लोक असतो त्यांना महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे आवाज. आणि या गाण्यामध्ये सुद्धा लता दीदींनी अतिशय सुरेख म्हणलेलं आहे, मेरी आवाज ही पहचान है. तर हे गाणं तुमच्या सगळ्यांना आज डेडिकेट करतोय. चला तर मग ऐकूयात किनारा या चित्रपटामधलं गीत. गाण्याचे बोल आहेत, नाम गुम जाएगा.

0: ताई मला अजून एक गोष्ट अशी आठवली त्याच्यामध्ये की अलीकडच्या काळात म्हणजेच 2015 साली पिकू हा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्यामध्ये सुद्धा सूरत वरती आधारित एक थीम सॉन्ग आहे, धून आहे, ती कोणी वाजवली आणि कोणत्या रागावर आधारित आहे जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, ही थीम किंवा धून जी वाजवली आहे ती आहे प्रत्युष बॅनर्जी या प्रसिद्ध कलाकारांनी वाजवलेली आणि राग आहे तिलक कामोद. याची झलक ऐकवायची का श्रोत्यांना?
0: हो नक्कीच श्रोतो, झलक आपण ऐकूयात.

0: श्रोतो अशीच स्रोत या वाद्याविषयीची अधिक माहिती आणि अजून जुनी हिंदी मराठी गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. श्रोतो तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए, ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ. ये है पुनेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.
0: श्रोतो क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषि आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
0: तुमचे सगळ्यांचे स्वर संध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. ताई तुम्ही बोलत असताना बरेच जे मोठे कलाकार आहेत जे सरोद वाजवतात त्याच्याबद्दल नावे कळली आहेत, तर श्रोत्यांना आणखीन कोण मोठे कलाकार आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही द्याल का?
2: उस्ताद अमजद अली खान आणि त्यांचे सुपुत्र अमान आणि अयान अली बंगश यांचं नाव घेतल्याशिवाय सरोदचा एपिसोड आपण पूर्ण झाला असं समजूच शकत नाही. ते महान कलाकार तर आहेतच आणि त्यांनी सध्याच्या पिढीला दोन पिढ्यांमागचा एकला चलो रे या रवींद्रनाथ टागोर यांच्या गीताची सरोदमधून ओळख करून दिली. ही त्यांची अगदी विशेषताच म्हणायला लागेल. तसंच बुद्धदेव दास गुप्ता, ब्रिजनारायण, अभिषेक लाहिरी, विश्वजीत रॉय चौधरी अशी बरीच नावं सांगता येतील जे उत्तम सरोदवादक आहेत, पण त्यांनी बॉलिवूडमध्ये मात्र उपस्थिती लावलेली दिसत नाही. बरं का
0: ताई, मला आता तुम्ही बोलत असताना मला एकदम पटकन असं आठवलं की ओंकार स्वरूपा हे जे गाणं आहे त्या गाण्यामध्ये सुद्धा सरोदचा वापर केलेला आहे ना?
2: हो हो हो, बरोबर आहे. ऐकवायचं का ते गाणं?
0: हो. श्रोतो काही गाणी ही खरंच आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन जातात. कुठेही कुठल्याही प्रसंगात काही गाणी आणि आवाज कायम आपल्या कानावर पडत असतात. असाच एक आवाज म्हणजे सुरेश वाडकर. अनेक मराठी हिंदी चित्रपट आणि भावगीतातून आपल्याला सगळ्यांच्या घराघरात पोहोचलेला हा आवाज कायम आपल्याला भुरळ पाडतो. आता सुरेश वाडकर म्हटलं की काही गाणी ही आवर्जून आठवतात. त्यातलंच एक गीत म्हणजेच संत एकनाथांनी लिहिलेलं आणि श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकणार आहोत. आजही कुठल्याही मंगलप्रसंगी हे गाणं आपण आठवणीने लावून मग कार्याची सुरुवात करतो. बैरागी भैरव रागाची संत पण मनमोहक चाल आणि सुरेश वाडकर यांचा आवाज यामुळे कधीही हे गाणं ऐकताना आपल्याला एक शांतता आणि प्रसन्नता जाणवते. चला तर मग ऐकूयात हे सुरेख मराठी गीत ओंकार स्वरूपा.

0: ताई तुम्ही आतापर्यंत सरोद या वाद्याच्या संदर्भात खूप छान रीतीने माहिती लोकांपर्यंत पोहोचली, पण आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत। तर आपण म्हटल्याप्रमाणे सरोद हे वाद्य म्युझिक थेरपीच्या पाठ्यपुस्तकात कशा पद्धतीने वापरलं जातं त्याच्याबद्दल तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
1: मागच्या भागात आपण हा मुद्दा समजून घेतलाय की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक वादक यांची आधी माहिती करून घेतली जाते, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घेतली जाते। कारण बरेच आजार हे ताण तणावातून निर्माण होणारे असतात ना, तर हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं, वाजवणं आणि स्वतः म्हणणं यातलं जे काही आवडेल ते करायला मुभा असते। ज्यांना सरोद आवडतं त्यांना थेरपीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत। हे वाजवायला शिकण्याची इच्छा मात्र फारच क्वचित क्लायंट्स दाखवतात बरं का, कारण ते वाजवायला थोडंसं कठीण असं वाद्य आहे। पण ऐकण्याच्या दृष्टीने रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत, तसंच सुगम संगीत, बॉलिवूड, वेस्टर्न असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत। क्लायंटच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला, त्यासोबतच गुणगुणायला आणि व्यक्त व्हायला असंख्य ऑप्शन्स आहेत। उस्ताद अली अकबर खान यांनी जॉर्ज हॅरिसन, बॉब डिलॅन, एरिक क्लॅप्टन आणि रिंगो स्टार यांच्याबरोबर शास्त्रीय आणि वेस्टर्न संगीताची फ्युजन करून पूर्व पश्चिम या दोन्ही देशांमधल्या संगीतप्रेमींना आकर्षित केलं आणि तरुण मुलांना हे सरोद आणि सरोदची फ्युजन ही नक्कीच आवडायला लागली। अमेरिकेतली वॅन पॅरिस यांनी पण सरोदवर भक्ती संगीत गाऊन तिकडच्या श्रोत्यांना ऐकायला भरपूर पर्याय उपलब्ध करून दिले। ऋषी, पुढे जाण्यापूर्वी आता एखादं गाणं ऐकवूया का श्रोत्यांना?
0: नक्कीच श्रोतो, आता वेगळ्या मूडचं गाणं तुम्हाला ऐकवतो। श्रोतो, 1975 साली एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते शोले। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते ग्रीक गायक डेमिस रुसोस यांच्या से यू लव मी या गाण्यावर आधारित आहे। तर त्याची एक छोटीशी झलक आधी आपण ऐकूयात, त्यानंतर शोले या चित्रपटामधलं मेबुबा मेबुबा हे गाणं आपण ऐकणार आहोत।

0: वा, याच्यात जलाल आगा यांच्या हातात दिसतं ना, हे अरबी देशांमधून किंवा मध्यपूर्वेच्या देशांमधून आलेल्या एका सरोदचा प्रकार आहे बर का. तर त्या रबाब किंवा रेबाब या वाद्यातूनच पुढे सरोद विकसित झाला असावं जे शास्त्रीय संगीतात वापरतात असा एक अंदाज व्यक्त केला जातो. मेहबूबा मेहबूबा हे गाणं आहे ना, थोडस खोडसाळ भावना व्यक्त करतं बर का. आणि खरं सांगायचं तर माणसामध्ये या खोडसाळ भावना, थोडीसा उच्चृंखलपणा हा असतोच, आणि त्या भावना व्यक्त करायला हे गाणं अगदी छान आहे. आणि सरोदवर अजूनही बरेच मूड पकडलेले सांगता येतील बर का. जसं की गुड्डी चित्रपटातलं बोलते पपिहारा, याच्यामध्ये प्रियकराला भेटण्यासाठी व्याकुळ झालेली प्रेयसी ही तिच्या मनातल्या कोवळ्या भावना व्यक्त करते. राग मल्हारमध्ये गायलेल्या त्या गाण्यात सरोदचा वापर बरसत्या धारा आणि उचंबळून आलेल्या भावना यांना व्यक्त करण्यासाठी केलाय. विरहानी व्याकुळता येत असेल तरी प्रेम पण वाढतं, नाही का.
1: श्रोतो, आता वेळ झालेली आपलं पुढचं गाणं ऐकायची. 1971 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते गुड्डी. हा चित्रपट जया भादुरी म्हणजेच जया बच्चन यांचा करिअर बनवणारा चित्रपट होता, ज्यामध्ये त्यांनी एका शाळकरी मुलीची भूमिका केली होती. ह्या चित्रपटामधून एका गायिकेने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्याच गायिकेने गायलेले जया भादुरी आणि समित भांजा यांच्यावर चित्रित केलेलं हे गाणं आता आपण ऐकणार आहोत. स्वरसाज सरोदलेला आहे वाणी जयराम यांनी, गाण्याचे बोल आहेत बोले रे पपिहरा. चला तर मग ऐकूया गुड्डी या चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: आता आपण विरह प्रेम आणि व्याकुळता असं एक गाणं ऐकलं. श्रोते हो, एखाद्या व्यक्तीला असा अनुभव असतो, एखादी आठवण अशी टोचत असते की अगदी कोणाला काही बोलावं अशी इच्छा राहत नाही, कोणाकडून काही मदत घ्यावी असंही वाटत नाही, कोणाकडून अपेक्षाही नाही की मला समजून घ्या. कुठेतरी एकट्याने आपलं असह्य दुःख सोसावं इतकी दुःखाची व्याप्ती असते. अशा तीव्र भावना एका गाण्यात व्यक्त होत आहेत बघा. गीताचे बोल आहेत, मुझे तुमसे कुछ भी न चाहिए, मुझे तुमसे कुछ भी न चाहिए, मुझे मेरे हाल पे छोड़ दो, मेरा दिल अगर कोई दिल नहीं उसे मेरे सामने तोड़ दो, मुझे तुमसे कुछ भी न चाहिए. अति कोमल अशा राग दरबारी या रागात हे गाणं बांधलेलं आहे. राज कपूर आणि नूतन यांच्यावर चित्रित केलंय मुझे तुमसे कुछ भी न चाहिए.
1: श्रोतो, गाण्याचा उल्लेख त्यांनी केला, ते गाणे 1959 साली प्रदर्शित झालेल्या कन्हैया या चित्रपटामधले असून त्याचे संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि गायले आहे मुकेश यांनी. चला तर मग ऐकूयात हे पुढचं गीत. गाण्याचे बोल आहेत, मुझे तुमसे कुछ भी ना चाहिए.

0: अगदी दुःख असह्य होऊन निघून चाललेल्या जीवाची अतिशय योग्य शब्दात समजूत घालणारे, थोडक्यात काय तर प्रॅक्टिकल होण्याचा मार्ग दाखवणारं हे गीत. दुःख कुरवाळत बसणं, नैराश्यात जाणं, आत्महत्या किंवा घर सोडून जाण्याचा विचार करणं, अशा मनस्थित असलेल्यांना हे गीत पुन्हा उमेद देते. शब्द आहेत, छोड दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए, प्यार से भी जरूरी कई काम है, प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए. कि अरे माणसा, फक्त प्रेम आणि प्रेम करण्यासाठीच तू जन्मलास की काय, ह्यातच तुझ्या आयुष्याची सफलता आहे. प्रेमाच्या पलीकडे जाऊन किती गोष्टी तू या समाजासाठी करू शकतोस. पुन्हा एकदा उमेद धर, उभा राहा आणि झोकून दे यशाच्या मार्गावर स्वतःला.
1: वा ताई, तुम्ही आज अतिशय पॉझिटिव्ह अप्रोच श्रोत्यांना दिलेला आहात आणि सरोद या वाद्याच्या संदर्भात खूप छान माहिती सांगितलेली आहे. आणि श्रोतो, तुम्हाला आमच्या या कार्यक्रमाबद्दलच्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही आमच्याशी जरूर संपर्क करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला आमचा भ्रमणध्वनी क्रमांक देतोय. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. पुन्हा एकदा मोबाईल क्रमांक तुम्हाला सांगतो, 7414999185. या नंबरवरती तुम्ही प्रतिक्रिया पण पाठवू शकणार आहात. चांगली प्रतिक्रिया वाटली तर ती आम्ही आमच्या पुढच्या भागांमध्ये कार्यक्रमामधनं आम्ही ती तुम्हाला नक्कीच ऐकू. बघता बघता आपल्याकडे वेळ संपत आली आहे, त्यामुळे मी शेवटच्या गाण्याकडे तुम्हाला आता घेऊन चाललेलो आहे. 1968 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते सरस्वती चंद्र. हा चित्रपट गोवर्धन राम माधव राम त्रिपाठी यांच्या सरस्वती चंद्र या गुजराती कादंबरीवर आधारित होता. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि गीतकार आहेत हिंदीवर स्वरसाज चढवलेला आहे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांनी. गाण्याचे बोल आहेत,
0: छोड दे सारी दुनिया किसी के लिए.
1: श्रोतो, असंच एका नवीन वाद्याचं आणि जुन्या हिंदी मराठी गाण्यांचं पुढच्या भागात आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
0: डॉक्टर स्मिता सोवनी
1: यांना निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुश

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा.
1: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत. खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 26 ऑक्टोबर 2025 माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा दिवस, कारण मी सादर करतोय प्रयोग क्रमांक 176 आणि आज संध्याकाळी 6 वाजता माझ्या मुलीचा वाङ्निश्चय अर्थात साखरपुड्याचा सोहळा आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांची आवश्यकता माझ्या मुलीसाठी आहे. तुम्ही सगळ्यांनी मनोमन तिला भावी आयुष्यासाठी सुयश चिंता देवाकडे प्रार्थना करा आणि तुमचं प्रेम आरजे जगदीश्वर असंच राहू द्या. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, प्रयोग क्रमांक 176 मधील पहिल्याच अलककडे आरजे जगदीश वळतोय, जे आपल्याला पाठवले अलकची राणी असलेल्या नाशिक येथील अलककार विमल बागडे यांनी. अलककार विमल लिहितात, इतके दिवस कुठे होतीस, पसाऱ्यातच हरवले. अलककार विमल, तुमची अलग समजून घेणं म्हणजे त्या ठिकाणी सुज्ञ चाणाक्ष तज्ज्ञ व्यक्ती असायला हवी. खरंच काही वेळेला असं वाटतं की तुमच्या अलकमध्ये भाव ओळखणं माझ्यासारख्या कल्पनेचं दारिद्र्य असलेल्या माणसाकडे शक्यच नाहीये. इतके दिवस कुठे होतीस, पसाऱ्यातच हरवले, म्हणजे त्या ठिकाणी ती अस्तित्व शोधते पण ती संसाराच्या रहाट गाड्याच्या मुलांच्या माणसांच्या कुटुंबांच्या नातेवाईकांच्या आणि जगाचं करण्याच्याच पसाऱ्यात हरवली आहे आणि आत्ता कुठे तिला स्वतःचा शोध लागला आहे. इतके दिवस कुठं होतीस असं म्हणून पसाऱ्यात हरवली नंतर असंही म्हणू शकते, म्हणजे आत्ताच त्या ठिकाणी शोध लागला होता स्वतःचा आणि पुन्हा ती पसाऱ्यात हरवली, म्हणजे पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्वतून स्वत्वाकडून किंवा स्वतःच्या अस्तित्वाकडून पुन्हा ती समाजाकडे गेली. कितीतरी शक्यता सांगता येतील. अलककार विमल कमाल आहात तुम्ही म्हणतो मी ते, यासाठी खरंच अलकची सम्राज्ञी आहात आणि म्हणून तुमच्या या छोट्याशा अलकला मानाचा मानाचा मुजरा. मला माहिती आहे की या अलकमधून अजून काही शक्यता निघतील, पण मी इथे थांबतो आणि तुम्हाला खरंच मनाचा मुजरा देऊन तुमची छोटीशी अलग सांगते गोष्ट मोठी हे सांगून पुढच्या अलगकडे वळतो. रत्नागिरी येथील अंजुया टोपण्णा लिहिणाऱ्या अलककार अंजली वेंगुर्लेकर. अलककार अंजली, तुमच्यासारख्या बऱ्याच अलककारांबद्दलची एक खंत व्यक्त करायची आहे. अलककार ही पुणेरी आवाज 107.8 FM ने तुम्हाला ओळख करून दिले. तुम्ही अलग पाठवताना मात्र फक्त नाव पाठवता, नावाच्या आधी अलककार ही बिरुदावली आवर्जून लिहा, कारण तशाच प्रकारचं पोस्टर आपल्याला बनवायचं असतं आणि ओळख तुम्हाला पुणेरी आवाजने दिलेली आहे. चला तर ऐकूया अलककार अंजली यांची अलक. आज दिवाळीच्या दिवशी फटाके फोडत असताना आपल्या बाजूने जाणाऱ्या मित्राला तो म्हणाला, काय रे यावर्षी देखील तुझे बाबा दिवाळीला फटाके घेऊन नाही का आले. पुढे जाणारा तो मागे वळला आणि त्याच्या मित्राच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला, कसे आहे ना मित्रा, माझ्या बाबांसारखे आज अनेक जण सीमेवर उभे राहून खरे बॉम्ब फोडतात ना, म्हणूनच आज तुझ्या माझ्यासारख्या देशात दिवाळी साजरी करतात. तुझ्या माझ्यासारख्या देशात दिवाळी होळी साजरी करतात. वा वा अलककार अंजली, सप्रेम नमस्कार, सादर प्रणाम, मानाचा मुजरा सीमेवरच्या सगळ्या जवानांना आणि त्यांची अलक तुम्ही लिहिलं म्हणून तुम्हालाही मानाचा मुजरा. खरंच त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत, शांततेमध्ये अगदी आपण आनंदाने दिवाळी साजरी करू शकतो. यथार्थ शब्दामध्ये तुम्ही सैनिकांचं महत्व सांगितलं, अभिनंदन धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथील अलककार सुलभा सत्तुरवार यांनी. पुणे आणि आसपासच्या राहणाऱ्या सर्व अलकप्रेमी रसिक श्रोत्यांना आणि अलककार मित्रांना पुन्हा पुन्हा नम्र विनंती, पुणेरी आवाज 107.8 FM तुम्हाला सहज FM वर लाईव्ह ऐकता येईल, आणि त्यासाठी काहीच करायचं नाहीये. फक्त FM चॅनल वर जा, 107.8 सर्च करा, शोध घ्या आणि ते ऐका, म्हणजे लाईव्ह ऐकला जातो रेडिओ. यासाठी आपला कार्यक्रम आणखीन पुढे जाईल. ऐकूया अलंकार सुलभ काय लिहितात. कोरोनाच्या काळात अडचणीचा काळ, सासूबाईंचे आजारपण, तिने होते ते दागिने मोडले, नवराबरोबर तीही घरासाठी विनातक्रार कष्टत होतीच. यंदा पाडव्याला औचित नवऱ्याने नवीन दागिना ओवाळणीत घातला आणि तिचे डोळे भरून आले. वा अलंकार सुलभा, पती पत्नीतलं नातं आणि भारतीय नार किती भारी असते. भारतीय नारी जगात भारी, ती कष्ट करी, ती प्रेम करी आणि ती स्वयंपाक करी, ती संसाराचा राहट गाडा सहज त्या ठिकाणी आपल्या शिरावर पेली. किती गोष्टी सांगाव्या भारतीय नारीच्या. आणि तुम्ही तर त्या ठिकाणी नवऱ्याने अवचितपणे अचानक अनाहूतपणे तिला जो गोड धक्का दिला तोही मस्त आहे. पाडवा शुभ जाओ तुमच्या या अलक मधल्या नवऱ्याला मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, तिलाही मानाचा मुजरा बरं का, कणकष्ट तिने केलेत. वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले नाशिक येथून अलककार अपर्णा राजेश परदेशी यांनी. अलककार अपर्णा लिहितात, लग्न झाल्यावर तो सुधारलेल्या आशेवर फसवून त्याच्या कुटुंबियांनी तिच्याशी त्याचे लग्न लावून तिच्या आयुष्याचा खेळ मांडला होता. आपला आधीच संसार उद्ध्वस्त झालेल्या आईने आपल्या व्यसनी मुलासाठी आलेले स्थळ, त्या मुलीचे पुढचे भवितव्य अंधारात जाऊ नये म्हणून नाकारले. वा अलककार अपर्णा, सुपर्ण आहे तुमची अलक, म्हणजे सुपर्ब आहे तुमची अलक, खूप छान आहे, मस्त आहे. खरंच आहे, आपल्या वाट्याला ते भोग आले, आपण त्या ठिकाणी आपल्या मुलाच्या होणाऱ्या बायकोच्या म्हणजे सुनेच्या वाट्याला ते येऊ देऊ, त्याची काळजी घेतल्याबद्दल त्या काळजी करणाऱ्या आईला आणि त्या अत्यंत दमदार आणि समाज सुधारक असलेल्या आईला मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलककार मृणाल प्रभुणे. पुणे प्रभुणे, वा वा वा, म्हणजे तुमच्या नावात आणि तुमच्या गावातही त्या ठिकाणी यमक आहे, खूप छान. चला तर ऐकूया अलककार मृणाल काय लिहितात. शकुनाच्या 5 तरी पणत्या घ्या साहेब. अगं 5च का, असे म्हणत गरज नसताना त्याने सगळ्याच पणत्या विकत घेतल्या. अलककार मृणाल, तुमच्याशी चर्चा करताना तुम्ही म्हणालात सर पुढचं नाही लिहिलं तर मग तो किती महान होता हे कळणार नाही. खरं म्हणजे तो किती महान होता हे या दोन वाक्यातूनच कळलं, म्हणजे अगं 5च का या वाक्यातच सगळं काय आलं. मी सगळ्या विकत घेतो, पैसे असणे त्यापेक्षा देण्याची दानत असणे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे पुढे अलगचा भाग दोन तयार असा होईल, त्याने घेतलेल्या पणत्या गरिबांना वाटल्या असंही पुढे होऊ शकतं, त्याने घेतलेल्या पणत्या शांतपणे घरात ठेवून दिल्या, स्टोअर केल्या, साठा करून ठेवला, त्याने घेतलेल्या पणत्या आपल्या वस्तीमध्ये सगळ्यांना देऊन टाकल्या. बरंच काय काय सांगू शकतो, घेतलेल्या त्या पणत्या पाहून तिच्या चेहऱ्यावर त्या काय हास्याची लकीर आली असेल, अशा अनेक शक्यता अलकर मृणाल येऊ शकतात. आणि त्या गरज नसताना पणत्या घेणाऱ्या त्याला मानाचा मुजरा. चला तर या महिला मंडळाच्या अलक नंतर वळूया एका पुरुषाच्या अलककडे. सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून अलककार उपेंद्र रोहणकर लिहितात, तिच्या वाट्याला फक्त काम काम आणि काम एवढंच होतं. सणाच्या दिवशी सुट्टी नाही, मालकाच्या घरी धुणी भांडी करताना दिवाळीतील पक्वान्नांचा वास येत होता. घरी जाताच तिने इकडे तिकडे बघितलं, काहीच शिल्लक नव्हतं. डब्यातील तांदूळ काढून त्याची खीर बनवली आणि दिवाळी साजरी केली. अलककार उपेंद्र, खरंच गरीबाची दिवाळी गरीबाचीच असते पण त्यातही आनंद सापडत असतोच. नुकतीच दिवाळी साजरी झाली आणि तुम्ही सगळ्यांनी दिवाळी दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा म्हणत साजरा केला असेल. यावेळीची दिवाळी मला तितकीशी दिवाळी वाटली नाही, कारण कुठेतरी त्या ठिकाणी गरिबी दारिद्र्य त्याचबरोबर समाजातल्या अनेक समस्या अजाणतेपणे जाणतेपणे त्या ठिकाणी स्त्रियांना होणारे त्यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय आणि छोट्या छोट्या बालिकांवर होणारे शारीरिक अत्याचार या सगळ्यांमुळे माझं मन खरंच खट्टू झालंय. आणि त्याच ज्यावेळेला अशी एखादी अलक येते त्यावेळेला खरच असं वाटतं की परमेश्वरा सगळ्यांच्या आयुष्यातलं दैन्य दुःख दूर कर, हवं असेल तर ते सगळं मला दे, पण या सगळ्यांना सुखी ठेव, सुखाची पंटी त्यांच्या आयुष्यात लागू दे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले रत्नश्री या टोपण नावाने लिहिणाऱ्या पंढरपूर येथील अलककर जयश्री शिंदे. त्या लिहितात, बघ म्हणालो होतो ना मी सूर्य होणार आणि झालो मी सूर्य. पारितोषिक वितरण सोहळ्यात त्याचे नाव पुकारताच तो उन्मादपणे कुत्सित हसत कोपऱ्यात बसलेला त्याला म्हणाला, एकेकाळी मीही स्वतःला सूर्य समजत होतो, परंतु नंतर कळले सूर्य मावळतही असतो. कोपऱ्यातला तो त्याचा अहंकार झळकत असलेल्या चेहऱ्याकडे पाहत शांत स्वरात म्हणाला, अलककर जयश्री अलग दमदार आहे, पण कथेकडे वळत चला. केवळ प्रसंग सांगत जाऊ नका, प्रसंग सांगण्यासाठी प्रबोध अलककर विद्या मलवडकर यांनी सुरू केलाय, पण कथा येऊ दे. छानशी कथा त्या ठिकाणी ऐकायला सांगायला मस्त वाटते. तुमच्या संवादापेक्षा कथा महत्वाची आहे आणि ती येऊ दे. पण खरंच आहे, सूर्य मावळतोही हे वाक्य तुमच्या कथेतलं अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. तो संदेश अत्यंत घेण्यासारखा आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले नागपूर येथून अलककर सौ वर्षा श्रीकांत गंपावार अर्थात वर्षाश्री. अलककर वर्षा लिहितात, आजोबांनी लावलेल्या समाधानाच्या सावलीत संपूर्ण कुटुंब वास्तव्यास होते. त्याच सावलीत त्यांना एकदा चक्कर आली तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुम्ही नेहमी काठी वापरा, आधार असलेला बरा. सर्व नातवांनी आजोबासाठी वेळा वाटून घेतल्या आणि म्हणाले, आम्हीच तुमची काठी. तेव्हा आजोबा म्हणाले, आज जगातील सर्वात सुंदर बदलती काठी माझ्याकडे आहे. वा अलककर वर्षा, एक सूचना करायची वाटते. आम्हीच तुमची काठी इथे थांबवली असती अलग तरी चालली असती. अलककाराने तात्पर्य सांगण्याच्या भानगडीत पडू नये, ते वाचकावर सोडावं. तुमची अलग आम्हीच तुमची काठी इथपर्यंत असती तर ती आणखीन सुंदर झाली असती, भावनिक दृष्ट्या ती महान झाली असती, मोठी झाली असती. पण खरंच आहे, आजोबांची काठी होण्याचं भाग्य त्या ठिकाणी त्या नातवांना लाभलं आणि आजोबा आणि नातू यांना पुणेरी आवाज 107.8 FM कडून मानाचा मानाचा मुजरा. आपण करत राहायचं, आपण केल्यानंतर फळाची अपेक्षा करू नये. कर्मण्ये वाधिकारस्ये मा फलाशु कदाचनम. खरंच करत राहा, फक्त कर्म करत राहा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले मुंबई येथून अलककर सौ शीतलादेवी सुनील कोळकर्णी यांनी. अलककर शीतलादेवी लिहितात, अरे मुलांना किती फटाके वाजवता, आशेने प्रदूषण होईल ना, ते गृहस्थ म्हणाले. तेव्हा एक मुलगा म्हणाला, अहो आजोबा तुम्ही तुमचे काम करा. इतक्यात पाऊस सुरू झाला, सर्व मुले आडोशाला गेली. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, पर्यावरण रक्षवण्यासाठी निसर्गच धावून आला. अलककर शीतलादेवी, एक प्रश्न पडतो, होळी आली, दिवाळी आली की प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आपल्याला आठवतं, इतर धर्मांच्या सणाच्या वेळेला आपल्याला आठवतं का, खरंच आठवतं का? खरंच असे ग्रहस्थ इतर सणांच्या वेळेला सुद्धा निसर्गाचं पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी चर्चा करतात का, आक्षेप घेतात का? हा प्रश्न मला दिवाळी आली, होळी आली की वारंवार सतावतो. मग केवळ एकच धर्म आपण टार्गेट का करत असतो? अर्थात मी दिवाळीत वाजवणाऱ्या फटाक्यांचं, होळीत जाळणाऱ्या इंधनाचं मी समर्थन करत नाहीये, पण आपण सर्व धर्म समभावाच्या गप्पा फक्त कागदावरच ठेवणार आहोत का? विचार करायला वाव आहे, विचार करायला संधी आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले नौपाडा ठाणे पश्चिम येथून अलककर सौ भारती गोविंद कुलकर्णी. अलककर भारती, तुमची आणि अलककर गोविंद यांची माफी मागतो. एकदा तुमच्याकडे येऊन गेलो, त्याला तर 2 वर्ष लोटली, परत काही मला तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही. तुमचा पाहुणचार लाभला होता, खूप धन्य वाटलं होतं आणि मला अलककर गोविंद म्हणजे तुमच्या अहोंची तोंड भरून स्तुती करायची, कौतुक करायचं आहे. तुमची ते निगर्भी सेवा करत आहेत अगदी निरागसपणे, त्या ठिकाणी तुमच्यासाठी ते खपत आहेत. मला ते पाहून खूप छान वाटलं होतं. अलककर भारती लिहितात, आज सकाळपासून तो खूपच अस्वस्थ होता, तिला जाणवत होते, तिला काही केलं लक्षात येत नव्हते. आज दिवाळीचा पाडवा त्याच्या मंद हालचालींना गूढ अधिक वाढत होते. इतक्या तोरडला, आई आई आई गेली आई गेली. अलकर भारती, आई जाणं म्हणजे जीवनामध्ये फार मोठी पोकळी निर्माण होणं, आणि ती पोकळी निर्माण झाल्यानंतरच जग विश्व भकास वाटू लागतं.

प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणे दी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये. अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची. अलग प्रेमी रसिक श्रोते हो, प्रयोग क्रमांक 175 बद्दल म्हणजे शतकोत्तर अमृत महोत्सवी प्रयोगाबद्दल एकापेक्षा एक सुंदर सुरस अशा प्रतिक्रिया दिल्याबद्दल, प्रतिक्रियांचा प्रतिसाद दिल्याबद्दल आणि प्रसाद दिल्याबद्दल आरजे जगदीश तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. प्रयोग क्रमांक 176 मधल्या पुढच्या अलग कडे आरजे जगदीश वळतोय आणि ती पुढची अलग आपल्याला पाठवले अलगकार चेतन सुरेश सकपाळ विरार पूर्व येथून. अलगकार चेतन लिहितात, तो उसळणारी लाट होऊन सतत तिच्याकडे ओढला जात होता. ती मात्र किनाराहून तिथे स्थिर उभी होती. तिच्या मनाला माहित होत त्याचं लाटेचं अस्तित्व आणि लाट कुठे कधी किनाऱ्याशी स्थिरावते. अलगकर चेतन, तुम्ही चिंतनात्मक अलग लिहिता. चिंतन हा तुमच्या अलगचा प्राणतत्व आहे, म्हणजे चिंतन हा तुमच्या अलगचा आत्मा आहे. आणि अशाच अलग लिहित चला, अजून थोडं कथेकडे वळा, त्याच्यात कथा शोधा, कथांश शोधा, कथाबीज शोधा आणि ती कथाबीज खुलवण्याचा प्रयत्न करा. जीवनाचं असामान्य असं तत्वज्ञान तुम्ही तुमच्या अलग म्हणून मांडत असता, तुम्ही भोगलंय, तुम्ही मला जे जाणवलंय ते तुमच्या अलग मधून दिसतं असं म्हटलं तर मला वाटतं अतिशयोक्ती होणार नाही. अप्रतिम लेखन करताय, दर्जेदार लेखन करताय, असंच चालू ठेवा. खरंच लाट, लाटेचं अस्तित्व आणि लाट किनाऱ्याशी स्थिरावते कधी? ती लाट, ती सतत त्या ठिकाणी अस्थिर असते, चंचल असते असंही सुचवायचं आहे. किनारा स्थितप्रज्ञ असतो, तो आपल्या जागेवर स्थिर असतो असंही सुचवायचं आहे. आणि कदाचित त्या ठिकाणी लाटेला त्याचं आकर्षण असेल, पण तिला त्याच वेळेला समुद्राचा म्हणजे माहेरचा ओढाही असेल असंही सुचवायचं आहे. अनेक गोष्टी तुम्हाला सुचवायच्या असू शकतात. पुढची अलग आपल्यापर्यंत पाठवली आहे अलगकारचा वनमाला आवटी हतवळणे नेल्लूर आंध्र प्रदेशातून. बदली होऊन जयपूरवरून ते आता नेल्लूरला गेलेले आहेत, आंध्र प्रदेशला. आणि म्हणून आंध्र प्रदेशमधून पहिली अलग खरं म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचले. अलगकार वनमाला लिहितात, श्रद्धा की अंधश्रद्धा अनुरक्ती अनुत्तरित. ती रात भयंकर अंधाराची, तो नेहमीच सवयीप्रमाणे घरी येत होता. तीनदा मागून आवाज, मी येऊ का? मागे होऊन पाहिले तर कोणी नाही. घरी जाताच तापाने फणफणलं, जरा भानावर आला. अंधश्रद्धा संचालक पदाचा राजीनामा देत अध्यात्माकडे वळला. अरे बापरे, अलगकार वनमाला बऱ्याच राज्यांमध्ये फिरल्यामुळे कदाचित त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये मतांमध्ये त्या ठिकाणी बरंच चलबिचल खल चालू असावं आणि मग त्यातून तुम्हाला अशा प्रकारची अलग सुचली असावी किंवा असं सुचत असावं असं म्हटल्यास वावग ठरू नये असं मला वाटतं. पण त्याने राजीनामा दिलं हे बरं झालं, अध्यात्माकडे वळला हे चांगलं झालं. कारण अंधश्रद्धा निर्मूलनावर, अंधश्रद्धा निर्मूलन करताना अशा प्रकारचं जर द्वंद्व तुमच्याच मनात असेल तर तुम्ही अंधश्रद्धा कसं कराल? खरंच आहे, कौतुकास पात्र आहे आणि अत्यंत दमदार आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलगकडे. आपल्यापर्यंत ती अलग पाठवले गोरेगाव पश्चिम येथील विवेकानंद यशवंत मराठे. अलगकर विवेकानंद लिहितात, दरवर्षीप्रमाणे तो अनाथालयात आला. गुरुजी वर्तमानपत्रातला त्याचा फोटो न्याहत होते. गुरुजींसमवेत गप्पांमध्ये त्याचा उत्साह ओसंडून जात होता. त्याने गुरुजींना घरापर्यंत सोडतो असे सांगितले. गुरुजी म्हणाले, कालच माझे घरटे उसवले. अलगकर विवेकानंद, उसवले या शब्दाचा अर्थ मला कळला. उसवले या शब्दाचा अर्थ तुमच्याकडून त्या ठिकाणी मला जाणून घ्यायचा होता. जो मला कळला तोच बरोबर होता का? कोकणामध्ये हा प्रामुख्याने शब्द वापरतात. घरटे उसवले म्हणजे त्या ठिकाणी घरट संपलं, नष्ट झालं, वारा वाऱ्यामध्ये गेलं. इथे पाठीचा कणा म्हणजे कणा या कवितेने तो गुरुजींकडे जातो आणि इथे गुरुजी त्याच्याकडे जातात. गुरुजींना आता आश्रय दिला का? आपण भाग 2 मध्ये नक्कीच ऐकू. आणि मला खात्री आहे गुरुजींनी त्याचा फोटो ठेवलाय वर्तमानपत्रात, त्याचा फोटो त्या ठिकाणी गुरुजी न्याहत होते. याचा अर्थ गुरुजींना त्याच्याविषयी प्रेम आहे आणि गुरुजींबद्दल त्याच्याही मनात
नक्कीच दया भाव असेल, आदर भाव असेल, सन्मान भाव असेल, आणि तो गुरुजींना असं वाऱ्यावर सोडणार नाही, उसवलेलं घर तो नीट करून देईल याची खात्री आहे. आणि आपण विवेकानंद आहात, त्याच्यामुळे विवेकाचा आनंद नक्कीच गुरुजींपर्यंत पोहोचेल. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले श्रीरामपूर येथून अलककार एकनाथ डांगे पाटील. अलककार एकनाथ लिहितात, एका अज्ञात लहान मुलाने ऍटम बॉम्ब सारखा मोठा असा फटाका हातात धरला व देवरातील देवापुढे जाऊन जळत असलेल्या उदबत्तीला त्याची वात लावली. मुलगा खूप आनंदात होता. परिवारातील माणसे आपापल्या इतर कामात मग्न होती, पण बहुतेक देव मात्र देवरात हजर असावा. फटका फटाका फुसकाच निघाला. अलकर एकनाथ देवावरची श्रद्धा प्रबळ करण्याचा, प्रभावशाली करण्याचा तुमचा हा फंडा, तुमचा हा नियम, तुमची ही तडफड मला त्या ठिकाणी भावली. त्या भावनेला मानाचा मुजरा, श्रद्धेवर आपण जगलोय, श्रद्धेवर आपण टिकलोय. आणि ही अलग लहान मुलांना, ही अलग पालकांना समज देण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे, की फटाका कुठे फोडावा किंवा फटाके कसे फोडाव्यात याचं एक प्रकारचं हे प्रशिक्षणच आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, आपल्या विनंतीला मान देऊन सोलापूर येथून अलककार विष्णू ईश्वर लिहितात, राजा देवदत्ताला वाटे तो माझा भाऊ आहे, तो माझ्या मार्गातील अडथळा आहे, तो राज्य घेईल, राजा होईल, संपत्ती घेईल, पण तो मात्र सगळं सोडून जंगलात निघून गेला आणि तथागत बुद्ध झाला. कधी कधी मनुष्य यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग असताना एकाच मार्गाचा विचार करण्यात आपली शक्ती, वेळ व आपले आयुष्य घालवतो, दुसऱ्या मार्गावरील यशाच्या दिशेने तो पाऊल ठेवण्याचा विचारही करत नाही. अलककार विष्णू एक सूचना द्याविषयी वाटते, तो बुद्ध झाला इथे अलक संपली. पुढची अलक नाही आहे तर पुढचं तत्वज्ञान आहे, आणि अलककाराने तत्वज्ञान मांडत बसू नये असं प्रथम अलककार श्री राजेंद्र वैशंपायन आणि त्यांचे शिष्य अलक सम्राट अलक गुरु मनादे म्हणतात. खरंच आहे, पण मला मात्र इथे तुमची कमाल वाटते की तुम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या विषयांवर अलक लिहिता. मधल्या जवळजवळ 6.5-7 महिन्यामध्ये अलकचा ओघ आटला होता, पण प्रतिक्रिया मात्र तुम्ही नित्यनियमाने देता आणि दर रविवारी अलकची झलक कार्यक्रम तुम्ही ऐकता. सर्वोत्तम श्रोता म्हणून आज मी तुम्हाला घोषित करतो, तुम्ही खरंच उत्तम श्रोता आहात. आणि श्रोता असणं हे वाचकाच्या, लेखकाच्या, श्रोता असणं हे वक्त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. तुमचे श्रोतुगुण असेच त्या ठिकाणी चालू ठेवा, सुंदर आहे, छान आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, पुढची अलक आपल्यापर्यंत पाठवली आहे अलककार सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे नाशिक येथून. अलककार नेहा लिहितात, आजचा दीपोत्सव साजरा करताना तिला अचानक बालपणीची, तिने नात्यांच्या एकोप्यात श्रीमंतीत साजरी केलेली दिवाळी आठवली. आज मात्र सर्वच नात्यात वाढलेला ताणतणाव, समज गैरसमजून आलेला दुरावा पाहून अवतीभोवती आकाशदीप, रांगोळी, लख पणत्या, फटाक्यांची नेत्रदीपक रोषणाई खमंग परळ असतानाही एका क्षणात सारं काही दिखाऊपणाचं आणि रटाळपणाचं वाटू लागलं. बघा, मी मगाशी अलककार विष्णू ईश्वर यांच्या अलकचं मुद्दाम स्पष्टीकरण दिलं नाही. एक माणूस सगळं सोडून त्या ठिकाणी निघून गेला आणि त्या ठिकाणी तो तथागत गौतम बुद्ध झाला. आणि इथे त्या ठिकाणी आपल्याला बालपणीची दिवाळी आठवते. म्हणजे काय? तर नातं महत्वाचं आहे, सर्वस्वाचा त्याग महत्वाचा आहे, आनंद घेणं महत्वाचं आहे. दोन्ही गोष्टींमधून आपल्याला निरामय आनंद कसा शोधायचा ते सांगण्याचा प्रयत्न केलाय अलककार नेहा. खरंच दिखाऊपणा आणि रटाळवाण, आणि दिखाऊपणा आला ना की तिथे रटाळपणा येतोच. अलीकडची दिवाळी मला सुद्धा अशीच भासू लागली. नात्यातील किंवा समाजातील त्या ठिकाणी बदलते संदर्भ याला कदाचित कारण असावेत. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, चाफळ तालुका पाटण जिल्हा सातारा येथून अलककार हेमा पाटील लिहितात, आई बाबांच्या माघारी ताईने काबाड कष्ट करून आपल्या भावाला उत्तम शिक्षण दिले व लहानाचे मोठे केले. त्याचे लग्न झाल्यावर बायकोला संसारात नंदेची अडचण वाटू लागली. ताईने त्याच्या संगोपनासाठी स्वतः लग्न केले नाही, ताईच्या नावावर आपले घर करून तो बायकोसह घराबाहेर पडला. वा,
अलग का रे मग माँ आहे तुमच्या नावात हे माँ तुम्ही खरंच आहे. आणि ताई ताई असते कारण ताई म्हणजे तात आणि आई म्हणजे वडील आणि आई यांचं अनोखं मिश्रण असतं, सुरेख संगम असतो जसा दोन नद्यांचा असतो. आणि पाठच्या भावाबद्दल तिच्या मनात प्रचंड प्रेम असतं, ती आई बनूनच त्या ठिकाणी त्या लहानाचं मोठं करते. आणि अशी ताई त्या भावजाईच्या म्हणजेच त्या ठिकाणी त्या तिच्या भावाच्या बायकोच्या डोळ्यात खुपते. इतकी कलंकिनी ती बायको आहे आणि म्हणून भावाने घेतलेल्या निर्णयाला मानाचा मानाचा मुजरा. फक्त इथे आणखी एक निर्णय घेतला असता, बायकोला सांगितलं असतं ताई जाणार नाही घरातून, तुला जायचं असेल तर जा आणि मीही बाहेर पडणार नाही, तर बायको वटणीवर आली असती. बघा पटतंय का, बाकी तुमची अलग खरंच छान आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून अलककर श्री वायके शेख लिहितात. ओवाळणी. दिवाळीला ती भावाकडे आली होती. भाऊबीजेला तिने भावाला ओवाळले आणि ओवाळणी म्हणून त्याने आपल्या जुळ्या मुलातील एक मुलगा बहिणीच्या पदरात दिला, ओटीत दिला. अलककर वायके मी काय म्हणू तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला अलग गुरु म्हणू शकत नाही कारण गुरु एकच असू शकतो, पण तुमची अलग भन्नाट असते म्हणून तुमची अलग त्या ठिकाणी इतरांनी अनुभवावी, इतरांनी शिकावी. बघा ना ओवाळणी किती सुंदर शब्द, आणि ओवाळणीत काय टाकावं त्याचं सुंदर त्या ठिकाणी विवेचन वर्णन, आणि ते सुद्धा कथनात्मकतेकडे वळलेलं तुम्ही केलं. तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा. आपल्या पदरचा मुलगा, आपला मुलगा त्या ठिकाणी देणं सोपं नसतं, देण्यासाठी मोठं काळीज असावं लागतं. आणि ते त्या बहिणीकडे होतं, ते त्या बहिणीकडे असल्यामुळेच, त्या आईकडे असल्यामुळेच ती असं कार्य करू शकली. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्यापर्यंत आली आहे नागपूर येथून अलककार उज्ज्वला धांडे यांची. अलककार उज्ज्वल लिहितात, 16 वर्षाची असतानाच तिने पळून जाऊन लग्न केले. आज पश्चातापाने मुलीच्या डोक्यात हात फिरवत वृद्ध आईला म्हणाली, आई जीवनाची वळणं समजेच तोवर आयुष्याची संध्याकाळ व्हायला लागते ग. अलककर उज्ज्वला, मी तुम्हाला म्हणतो ना नेहमी उज्ज्वल भवितव्य आहे तुम्हाला, ते यासाठीच. तुम्ही अलक नाही लिहित, तुम्ही अलक लिहिता लिहिता अलक मधून तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगता, बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही मांडता, आणि त्यातून त्या ठिकाणी तुम्ही एका वेगळ्या गोष्टीकडे वळता. तुम्ही त्या ठिकाणी समाज प्रबोधन करता, तुमचं अभिनंदन. खरंच कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते म्हणून वेळीच योग्य निर्णय घ्यावे लागतात. भविष्याच्या गर्भात काय दडलंय कोणीच सांगू शकत नाही. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे. सखी संपदा मंच यांच्या वतीने आपल्यापर्यंत सगळ्या अलक पाठवल्यात त्या आपल्या स्वप्नजा घाडगे यांनी. त्या नियमितपणे अलग पाठवत असतात, संकलित करतात, संस्कारित करतात आणि मग पाठवतात. बेंगलोर कर्नाटक येथून अलककार वंदना प्रशांत सारापुरे सखी संपदा मंचच्या वतीने लिहितात, पिशवीतून कांदे काढताना अंकुर आलेला कांदा पाहून तिला गहिवरून आले. लागलीच तिने ते कांद्याला मातीत रोवले आणि नव्या उन्मेषाला जन्म देण्यासाठी, कारण अर्धवट अंकुर स्वतःपासून दूर होण्याचे दुःख तिने हलासम पचवले होते. अलककर वंदना, वंदन आहे तुम्हाला. कांद्याच्या अंकुराकडून किंवा कांद्याकडून त्या ठिकाणी तुम्हाला ही अलग सुचली आणि त्या ठिकाणी नवसर्जनाची अलग फक्त मला इथे सुचवायचं आहे. सर्वच अलककर मित्रांना, तुम्ही अलग मांडताना अलगच्या प्रस्तावनेकडे, अलगच्या समारोपाकडे वळण्याच्या ऐवजी धक्का द्या. अलग मधून त्या ठिकाणी बारीक सारीक गोष्टींचा तपशील देऊ नका, तत्वज्ञान नका देऊ, तात्पर्य मांडू नका. शेवटची ओळ, अर्धवट अंकुर स्वतःपासून दूर होण्याचे दुःख तिने हलासम पचवले होते, नसतं लिहिलं तरी तुमची अलग पोचली असती आणि मतीचा अर्थ वाचकांपर्यंत गेला असता. सखी संपदा मंचच्या वतीने अलककार संगीता संजय वेताळ पुणे येथून लिहितात, तिच्या सांगण्यावरून तिचा लहानगा दर दिवाळीला मित्रांना घेऊन अनाथ आश्रमात फराळ द्यायचा. त्याची ती समज फारच अभिमानास्पद होते. ते आज अनाथ आश्रमातील मुलं त्याच्या घरात दिवाळी साजरी करत होती, ती मात्र लहानग्याच्या हार घातलेल्या फोटोकडे डबडबलेल्या डोळ्यांनी पाहत होती. अलककर संगीता, त्याच्या तिच्या आयुष्यातलं संगीत का बरं हरवलं? नियतीनं इतकं निष्ठुर का बरं व्हावं?
पण त्याला मात्र श्रद्धांजली देता देता त्याच्यातील मानवतेला मानाचा मानाचा मुजरा. इथेच थांबतो. आपण नक्कीच भेटू पुढच्या अलगच्या कार्यक्रमात, प्रयोग क्रमांक 177. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, कालच्या प्रमाणे आज देखील आपल्याकडे चित्रपट अभ्यासक कृपाशंकर शर्मा जी आलेले आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे या आठवड्यातच 9 जुलैला गुरुदत्त यांचा जन्मदिन आहे, त्यानिमित्त आपण गुरुदत्त यांच्या चित्रपट कारकिर्दीवर शर्मा सर यांच्याशी बोलतोयत। शर्मा सर यांच्याशी बोलण्याचं आपलं महत्वाचं कारण म्हणजे एक आपल्या भारतातला सर्वोत्कृष्ट ग्रंथ मराठी भाषेतला त्याला म्हणता येईल असा अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त हा त्यांचा एक ग्रंथ गुरुदत्तवरचा तयार झालेला आहे आणि या 2012 साली या पुस्तक मार्केटमध्ये आलं, त्यानंतर याची दुसरी आवृत्ती देखील लगेच प्रकाशित झाली आणि गुरुदत्त आणि कृपाशंकर शर्मा हे समीकरण पुण्यामध्ये पुणेकरांना चांगलं ठाऊक आहे, कारण गुरुदत्त यांच्यावरचा एक खास 3 तासाचा कार्यक्रम त्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात काही दिवसापूर्वी केला होता आणि रसिकांना देखील तो खूप आवडला होता। शर्माजी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आमच्या बात पुरानी बडी सुहानी या कार्यक्रमात। मित्रांनो, तुम्ही ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। शर्माजी, वेलकम टू अवर शो।
1: नमस्कार
0: शर्माजी, काल आपला कार्यक्रम संपताना आपण प्यासा या त्यांच्या महत्वाकांक्षी सिनेमाबद्दल बोलत होतो की गुरुदत्त यांचा अगदी मनासारखा तो सिनेमा त्यांनी केला होता आणि त्याला चांगलं यश देखील लावलं, तर मला वाटतं त्याला पारितोषिकांचं काही मुहूर्त त्या सिनेमावर उठली नव्हती काही,
1: नाही
0: म्हणजे हे थोडस आपलं की इतका सुंदर सिनेमा असून देखील त्याला कुठलंही पारितोषिक मिळालं, पण गंमत काय की पारितोषिक जरी मिळालं नसलं तर आज 50-60 वर्षानंतर देखील त्याबद्दल बोलणारे खूप लोक आहेत, जगात या सिनेमाचा अभ्यास चालू आहे सगळीकडे। तर या त्यासानंतर गुरुदत्तांनी आणखी एक तरल सिनेमा करायचा विचार केला की जो खूप त्यासापेक्षा आणखी त्यांना सेन्सिटिव्ह बनवायचा होता आणि हा चित्रपट होता कागज के फूल। ह्या कागद के फूलची निर्मिती कशी झाली, त्यातली पात्र योजना कशी त्यांनी निवडली गेली, एकूण काय सांगायला त्याबद्दल?
1: हो, असं आहे की मुळात बर का त्यासा आणि कागज के फूल हे आत्मनिवेदनात्मक चित्रपट समजले जातात।
0: वा वा वा।
1: आणि एकूण जगामध्ये आत्मनिवेदनात्मक चित्रपटच कमी आहेत, अगदी म्हणण्यासारखेच आहेत, त्यामुळे यांना फार महत्व आहे। त्याचा तर जगातल्या 100 उत्कृष्ट
0: उल्लेख केलाय, 10 रोमॅन्टिक सिनेमा
1: ते आहे, रोमॅन्टिक मध्येही त्याचं नाव आहे। बर, तर आता आपण कागज के फूल कडे जाऊया। बर का, तर त्यासामध्ये त्यांनी कलावंताचं घेतलं होतं, इथेही त्याप्रमाणे त्याला वाटलं की अधिक सखोल जाऊन आपण या विषयाकडे जाऊया। तर प्रेमात आलेले अपयश कलाकाराच्या कलेतील अपयशाला कारणीभूत ठरतं असं कागज के फूलचं कथासूत्र आहे। कागज के फूल हा भारतातला पहिला सिनेमास्कोप चित्रपट होता,
0: पहिला सिनेमास्कोप, बरोबर।
1: त्याच्या यशानंतर त्यांना असं वाटलं की आपण अधिक सखोल पद्धतीने हा कलावंताचा विषय घ्यावा, म्हणून त्यांनी असा कथाविषय निवडला होता की प्रेमात आलेले अपयश हे कलाकाराच्या कलेतील अपयशाला कारणीभूत ठरते अशा प्रकारचं कागज के फूलचं सूत्र होतं आणि हा भारतातला पहिला सिनेमास्कोप चित्रपट। तर हा सिनेमास्कोप करण्यामागे गुरुदत्त यांची दृष्टी अशी होती की प्यासामधला जसा कलावंत हा एकटा एकटं होत जातो तसं त्याच्याही पेक्षा अधिक एकटेपण यात यावं म्हणून त्यांनी आणखी त्याचं म्हणजे ज्याला बॅकड्रॉप हा मोठा करायचा, त्याचा अवकाश हा मोठा करावा, या भूमिकेतून त्याला सिनेमास्कोप मध्ये तो अधिक एकटेपणात दाखवावा असं त्यांनी करून ते चॅलेंज त्यांनी तो त्यातला स्वीकारला। आणि गंमत अशी की सिनेमास्कोप कसा वापरायचा, कॅमेरा हे काहीच माहिती नव्हतं। तर ते म्हणजे जे जे स्कूलचे जे एम आर आचरेकर होते, एम आर आचरेकर हा फार मोठा आर्टिस्ट होता, त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं की सिनेमास्कोप कसा वापरता येईल, कसं त्याचा कॅमेरा कसा हाताळायचा आणि त्यांनी मार्गदर्शन केलं। बरं का, एम आर आचरेकरांनी आणि त्यांना ते चित्रकलेतले अगदी दादा माणूस होता, तर त्यांनी त्यांना गुरुदत्त आणि मग त्यांनी सगळं हे चित्रण लवकर शिकले ते स्वतः आणि मूर्ती त्यांच्या बरोबरीच होते। तर पूर्वी बाज वगैरे इतर चित्रपटांच्या वेळेला काय झालं की बाद चित्रपट अपयशी झाल्यानंतर बरंच 7-8 लाखाचं नुकसान झालं, तर त्यावेळेला विके मूर्ती कॅमेरा अक्षरशः एखाद्या लहान मुलासारखे रडले की मला कॅमेरा हाताळायला काही फार वेळच देत नाही गुरुदत्त काही नाही. गुरुदत्त यांनी त्यांची समजूत काढली की अरे तू असं मुलीसारखा रडतोस काय, मी तुझ्यासाठी खास कॅमेराचं काम असलेला चित्रपट निर्माण करणार आहे.
0: कागज के फूल कसा होता अगदी.
1: हा कागज के फूलला त्यांनी त्यांनाही विश्वास बसला नाही की काय हे आपल्याला एवढं मोठं काम दिलंय त्यांनी. आणि ते स्वतः मूर्तीने मोठ्या आत्मीयतेने कागज के फूल चे एक एक दृश्य चित्रण आणि अनेक प्रयोग करणारा तो ग्रस्त होता. म्हणजे
0: खूप प्रयोगशील होते अगदी. आणि त्यातल्या गाण्याचं पिक्चरायझेशन त्यातलं वक्त ने किया क्या आशीष इतो हा तर म्हणजे अभ्यासाचा विषय हा अगदी.
1: हो हो. तर त्यांनी लाइटिंग पद्धती कशी असावी आणि त्यांना ते सुचलं कसं की तो जो सूर्यप्रकाशाचा कवडसा कसा येईल दाखवता आणि त्या कवडशामध्ये ही दोन प्रेमी दोन आत्मे भेटतायत असं त्यांना दाखवायचं होतं. ही गुरुदत्तची कल्पना होती. पण तो कवडसा मिळवायचा कसा आणि त्याचं कॅमेरा चित्रण कसं की स्पष्ट दिसलं पाहिजे त्याच्यासाठी असेच त्यांचा मेकअप मोठा आरसा घेऊन इकडनं तिकडे गेला असत्या स्टुडिओतनं. तर त्याच्यातनं जो आरशातनं जो प्रकाशातनं एक मोठा प्रकाश झोप पडला बाहेर तर त्याच्यातनं त्यांना कल्पना सुचली की अरे आरसा वापरला तर आपल्याला एक हा प्रकाश झोप खाली जमिनीवर आणता येईल आणि छताला एक कवडसा होता त्यांनी कवडसा पाडून घेतला मुद्दामून आणि तिथे कवडशाच्या तिथे आरसा लावून तो एक प्रकाश झोप खाली पाडला आणि एक विरोधी बाजूने पाडणारा असा असे दोन कवडसे पाडले आणि तो अधिक स्पष्ट दिसावा म्हणून अशी धूळ उधळली बरं का तर अधिक छान दिसेल तो कवडसा असं ते सगळं टेक्निक त्यांनी मूर्तींनी वापरलं आणि ते पिक्चराइज केलेलं आहे आणि ते गाणं इतकं संवेदनशील असं ते आजही युनिक मानलं जातं.
0: खरं खरं अगदी. मला एक सांगा शर्माजी, चित्रपटाच्या अपयशाची वेगवेगळी कारणं सांगितली गेली पण त्यामध्ये एक असं होतं की ही गुरुदत्तची आत्मकथा होती काही. गुरुदत्त वहिदारे म्हणून गीता दत्त हा जो ट्रँगल तयार झाला होता आणि आत्मे जे काही झालं ते सगळं त्यांना पडदा मांडलं होतं.
1: नाही असं झालं की काय झालं की मुळात कथा तिचा तो ट्रँगल होता बरं का पण आणि गुरुदत्त कोठले शूटिंग आहे ना मुंबईच्या सेंट्रल स्टुडिओ मध्ये करायचे. तो सेंट्रल स्टुडिओ अगदी त्या मुंबईच्या गजबजलेल्या वस्तीत होता. तर त्या तिथे थोडस जरी शूटिंग सुरू झालं की सगळेजण कडे अशी त्याची एक वार्ता पसरली की गुरुदत्त स्वतःच्या जीवनावरच काहीतरी करतोय बरं का. ही बातमी सगळीकडे पसरली बरं का. आणि सुरुवातीची काही रेळ आश्चर्य वाटेल शशिकलांनी केलेलं आहे मेन रोल ही जी नटी. तर शशिकलाला विचारलं की मग तुला काय वाटतं की गुरुदत्त स्वतःच्या जीवनाविषयी सांगत होता का. तर मला जरी तसं काही वाटलं नाही कारण मी त्याच्यावरती काम करत असताना पण मला उलट असं वाटलं की जे गीताबाली आणि ते त्यांना त्यांचे दिग्दर्शक जे होते ना त्यांची प्रेमकथा आहे का ते आपल्या गीताबालीच्या प्रेमात पडले होते ना. असं तिला वाटलं की त्याच्याशी काहीतरी मिळतं दिवस आहे का. आणि या चर्चा खूप झाल्यामुळे काय झालं की गुरुदत्तच्या घरामध्ये वादळ निर्माण झालं की काहीतरी हा काही वैदाविषयीचं काहीतरी लिहिलं जात आहे का आलं कडाक्ष. मग त्यांनी अब्रार अलवीला सांगितलं की थोडी कथा बदलून टाका हे तसं मला खरं काही करायचं नाहीये असं माझ्या काहीच मनात नाहीये आलं का लक्षात. म्हणून ते त्यातला जो पॉवरफुल इफेक्ट होता ती कथा बदलण्यामुळे काय झालं की ते सगळं विस्कटित गेलं. मग ती वेळ दाखवली आणि मग ती मॅरिड दाखवली मग तो मुलगी आहे ते असं सगळं दाखवलं जाईल. तर ते जरी नसलं तरी त्यावेळेला तो वैद्याच्या प्रेमात असल्या कारणाने त्याला नाही म्हणलं तरी तो त्या शेड्स आणि त्या छटा त्या चित्रपटात आहेत.
0: खरंच
1: आणि काही गोष्टी त्याच्याशी जुळणार आहेत यात काही शंकाच नाही आहे. अशा प्रकारचा
0: ह्या चित्रपटामध्ये ताहिर नव्हता त्यांच्यासोबत.
1: ताहिर
0: आणि त्याच्यानंतर ताहिर त्यांच्यासोबत आलाच नाही कधी. तशी सिनेमाची गाणी त्यांनी लिहिली होती आणि अतिशय अप्रतिम अशी गाणी या सिनेमासाठी लिहिली होती. तर तुम्हाला काय वाटतं हा सिनेमाचं अपयशाचं मूळ कारण काय असतं, नेमकं कारण काय असतं तुम्हाला?
1: नेमकं कारण त्यांनी असं आहे की त्याची जी कथा बदलल्यामुळे त्यातला जो पॉवरच गेला काय
0: झाला.
1: गुरुदत्त कसं होतं की त्यासामध्ये गुरुदत्त हा गरीब दाखवला होता ना त्यासामधला, ते जे गरीब गरिबीचं जे असतं ना गरिबीचं अपील जे लोक प्रेक्षकांवर असतं.
0: बरोबर, अगदी बरोबर.
1: या हा गुरुदत्त मोठा दिग्दर्शक आणि मोठ्या महालामध्ये राहणारा आणि असं त्याचं दुःख हे अपील झालंच नाही,
0: दुःख आपलं असं वाटलं नाही कोणाला.
1: हा लोकांना ते इतकं अपील झालं नाही आणि गुरुदत्त यांना स्वतःला फार दुःख वाटलं की आपल्याकडचा प्रेक्षक वर्ग आहे ना हा दिग्दर्शकाचा संघर्ष किंवा एखाद्या कलावंताचा संघर्ष याच्यामध्ये फारस रस घेत नाही. अनेक लक्षात तिकडे जसं स्टार इज बॉर्न वगैरे अशा ज्या चित्रपट तिकडे गाजले तसं आपल्याकडचा प्रेक्षक वर्ग आहे ना त्याला देत नाही, याच त्याला एक सारखी सल लागून राहिली त्याला की आपला प्रेक्षक वर्ग याला फारसा रिस्पॉन्स देत नाही. गगज फुलच्या अपयशाने त्यांना बरंच ते हरक झाले.
0: कागज फुलच्या अपयशानंतर गुरुदत्त खूप नाराज होते अगदी, त्यांनी त्यांचा थोडासा म्हणजे आपल्या दिग्दर्शनावरचा देखील विश्वास उडाला की काय म्हणून त्यांनी चौधरीला त्यांचं दिग्दर्शन सादिक यांना दिलं होतं.
1: एम सादिक यांना दिलं बरोबर.
0: पण हा सगळं चांगला चालला होता चौधरीचा.
1: हो चांगलाच चालला. गंमत अशी आहे की त्याचा सुद्धा प्रायोगिक असून तो सुदैवाने चालला हे त्यांच्या मनात त्यांनी घेतलंच नाही की प्यासा चालला तर थोडस कागद की पण नाही चालला तर काय एवढं दुःख मानायचं. गुरुदत्त अशा व्यक्ती होती ना संवेदनशील, अतिसंवेदनशील असल्यामुळे
0: मनस्वी कलावंत मनस्वी
1: मनस्वी कलावंत असल्यामुळे त्यांना म्हणजे मी जे काही करतो ते यशस्वी करतो मला त्याची त्यांना नेहमी वाटलं की आता माझ्या ते यशस्वीपणाचं सूत्र हरवलं काय असा एक सल एका बाजूने त्यांच्या मनात राहून गेला त्यामुळे. आणि एम सादिक हे जुने तिथले बॉम्बे टॉकीजच्या कलावंतातले होते त्यामुळे आणि त्यांची परिस्थिती हालाकीची होती बरं का एम सादिक यांची. आणि गुरुदत्त असे मोठ्या मनाचा असल्यामुळे त्यांनी ठरवलं की एम सादिकचं थोडस त्याला आर्थिक मदतही होईल आणि त्याच्याकडनं हे जे मुस्लिम वातावरण आहे त्याला तो जास्त चांगला मुस्लिम सोशलला तो न्याय देऊ शकेल ही त्यांची कल्पना होती की त्यामुळे त्यांचे मॅनरिझम त्यांच्या चालीरीती फार चांगल्या पद्धतीने दाखवू शकेल त्यामुळे त्यांनी एम सादिक यांना दिल्या. तर त्यावेळेला बाकी वैदा रेहमान वगैरे या लोकांनी गुरुदत्तांना सांगितलं की अहो एम सादिक यांचा आता काही नाव नाहीये मार्केटमध्ये तुम्ही त्यांना कशाला देत. नाही नाही म्हणले एखादा माणूस अपयशी झाला तरी त्याला असं बाहेर फेकू नये आपण त्याला आपण संधी देऊया असा गुरुदत्त यांचा विचार होता आणि त्यांनी त्याच्यात साध्य केलेला
0: आहे. तर हा चौधरी खानला परत संगीतकार बदलला होता तिथे
1: संगीतकार
0: रवी आले होते आणि अगदी छान व्यावसायिक यश त्या सिनेमाला मिळालं होतं.
1: हो आणि शकील बदामी हा नवीन
0: नवीन गीतकार त्यांनी जोडला होता अशी त्यांनी बदलली होती त्यामध्ये.
1: हो हो.
0: आणि तरी गुरुदत्तला हा सिनेमा जरी यशस्वी झाला असेल तर त्याचा ओढा हा गंभीर सिनेमाकडे जास्त होता आणि त्यातूनच त्याची पुढची एक उत्कृष्ट साहित्यिक होती बंगाली मधली त्याच्यावर सिनेमा त्याने करायचं ठरवलं. त्यानंतर सर्वात आपण आता ब्रेक घेऊया, ब्रेकवर जाण्यापूर्वी चौधरीचा चांद मधलं गाणं ऐकूयात आणि त्यानंतर आपण साहब बीबी और गुलाम ही जी क्लासिक मूवी आहे त्या मूवी बद्दल बोलूयात आपण.
1: चालेल चालेल जरूर.

0: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. रसिकांनो, आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज आणि कार्यक्रम आहे बात पुराणी बडी सुहानी. मी धनंजय कुलकर्णी. मित्रांनो, आज आपल्यासोबत कृपाशंकर शर्मा जी आहेत, जे ख्यातनाम अभिनेते आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांचा जन्मदिन 9 जुलैला आहे या आठवड्यामध्ये. त्यानिमित्तानं आपण त्यांना या स्टुडिओमध्ये पाचारण केलेलं आहे आणि ते आपल्याला सांगतात गुरुदत्त यांच्या चित्रपट कार्यकिर्दीविषयी. शर्मा जी, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी गुरुदत्त यांच्या कागद के फूल आणि त्यानंतर आपल्याला चौधरी का चांद बद्दल बोललो होतो आणि आता आपल्याला महत्वाचा त्यांचा जो सिनेमा आहे, जो दुर्दैवाने त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला, साहब बीबी और गुलाम, हा जो सिनेमा आहे जी बंगालमधली सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे, हा सिनेमा त्यांनी केला होता, तर या सिनेमाच्या मेकिंग बद्दल काय सांगाल?
1: हा, तर आता असं आहे की गुरुदत्त हा सर्व प्रकारचे चित्रपट करणारा खरा फिल्म मेकर होता, बरं का? तर त्याने म्हणजे ते पैसा मिळवणारे चित्रपट निर्माण करू शकत होते आणि प्रायोगिकही करू शकत होते. तर कागज के फूल यशानंतर पडल्यानंतर त्यांना पुन्हा आपल्या युनिटला उभं करण्यासाठी स्टुडिओसाठी खर्चाची गरज असल्याने त्यांनी पुन्हा पैसा मिळवणारा चित्रपट म्हणून चौधरी का चांद निर्माण केला.
0: बरोबर,
1: चौधरी का चांद अफाट यशस्वी झाला, अफाट पैसा मिळाला त्यांना त्याच्यामध्ये आणि मग ते मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गंभीरतेकडे वळायचं, त्यांचं हेच गणित होतं की पुन्हा ते गंभीरतेकडे वळायचं. तर त्यांनी भराभर अनेक कथांचे राईट्स विकत घेतले, बरोबर. चौधरी का चांदच्या पैशातनं त्यांचं ते म्हणजे त्यांच्या आईने सांगितलं की ना इतकी साहित्याची आवड होती की भराभर अनेक कथांचे ते राईट्स विकत घ्यायचे. तर त्यामध्ये त्यांनी हा बंगालमध्ये चित्रपट पाहिलेला होता साहेब बीबीचा आणि त्यांचे बिमल मित्र या कादंबरीकारांचे राईट्स त्यांनी घेतले आणि त्यांनी हा चित्रपट करायचं ठरवलं आणि त्यांच्या दृष्टीत ते ठरलं. पण परिस्थिती अशी होती की गुरुदत्त यांच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप वादळं होती आणि अनेक प्रकारचं सेटबॅक आणि मानसिक अवस्था त्यामुळे त्यांची इतकी स्थिर नव्हते. म्हणजे त्यांनी स्पष्टपणे अब्रार अल्वी यांना सांगितलं की चित्रपटाला चांगला चित्रपट करण्यासाठी जितकं समर्पण द्यायला हवं तितकी आता माझी मनस्थिती नाहीये, तेव्हा ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन तू करावं असं माझी इच्छा आहे. तर त्यांनी अब्रार अल्वी यांना ही गोष्ट बोलून दाखवली आणि त्यांना सांगितलं की तू कर, बाकीचं तुला मी पाठबळ सगळंच देईन, मी तुला काय मागे अडचणी आल्या तरी त्याचा मी तुला मदत करीन. आणि अब्रार अल्वींना कुठलाही अनुभव नव्हता, पण त्यांना गुरुदत्त यांचं फिल्म मेकिंग स्टाईल माहिती होती,
0: बरोबर.
1: त्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं गुरुदत्त यांच्या. आणि विशेष गंमत बर का सांगण्यासारखं की गुरुदत्त यांचे चित्रपटाची पटकथा नेहमी तयारच असेल असं नसायची पूर्वी, बरं का? ऐन वेळेला गुरुदत्त बरेचसे दृश्य बदलत किंवा हे करत काही वेळा रिशूट करत असं त्यांचं ते त्यांच्या कार्यपद्धतीच तशी होती, बरं का? आणि या साहेब बेबीच्या वेळेला गंमत अशी झाली की त्यावेळेला अब्रार अल्वी हे त्यांच्या पगार ह्याच्यामध्ये नव्हतेच नोकरीत आणि अब्रार अल्वी बाहेर चित्रपटांमध्ये कामं करत होते. तर त्यांना गुरुदत्तनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आणि बिमल मित्र कादंबरीकार दोघही जाऊन लोणावळ्याला बसा आणि याची पटकथा तयार करा, साहेब बीबीची आणि काय असेल. तर त्या पद्धतीने हे जवळजवळ 1100 पानाची ही कादंबरी मोठ्या मुश्किलनी यांनी पटकथा मुख्य म्हणजे बिमल मित्र स्वतः लेखकांच्या समोर बसून केली, त्यामुळे त्याला जे एक अधिकृतपणा सगळा आलेला आहे, बरं का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की स्वतः अब्रार अल्वी हे रेडिओ जॅकी होते, बरं का? त्यांना रेडिओवरनं म्हणजे त्या ऑडिओ माध्यमामध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा वाचून दाखवणे, बोलणे, दोन दोन व्यक्तिरेखा करणे आणि आवाजाचे उच्चार आणि ऍक्सेंट वगैरे ते फार बेमालूम करायचे, बरं का? तर गुरुदत्त यांनी त्यांना सांगितलं की तुला या चित्रपटातले संवाद कसे म्हणावेसे वाटतात ना तसं तू सगळं रेकॉर्डिंग करून टाक, झालं का लक्ष? तर संपूर्ण पटकथेचा संवाद कसे म्हटले जावेत हे त्यांनी रेकॉर्ड केलं, त्यांचा तो बॅनर्जी नावाचा रेकॉर्डिस्ट होता गुरुदत्त यांचा, त्यांनी सगळं रेकॉर्डिंग केलं आणि म्हणजे मग म्हणले मला या चित्रपटाचं करता येईल म्हण का. तर हे म्हणजे पहिल्यांदाच गुरुदत्तच्या जीवनामध्ये संपूर्ण पटकथा तयार असलेली असं हे घडलं बर का. आणि मग स्वतः अब्रारनीच दिग्दर्शन स्वीकारल्यामुळे मग ते त्याला एक चांगलं स्वरूप आलेलं आहे अनेक लक्षात.
0: आणि जे पात्र निवड कशी झाली याची,
1: हा पात्र निवड करताना त्यांना जो भूतनाथच्या कॅरेक्टरसाठी त्यांनी विश्वजीत शशी कपूर यांना पहिल्यांदा बघितलं पण ते काही जमेना, किंवा तिकडं सांगितलं की आता तुम्हीच स्वतः करा रोल. त्यांना पहिल्यांदा गोष्ट गुरुदत्तानं सांगितली तुमची मिशी
0: कशी काढायला लागेल,
1: मिशी काढायला तर फारच अजब झाले सर्व वैदारामांवर खूप हसले तर त्यांनी मिशी काढायलाच तयार होईल लहान मुलासारखं हट्टे.
0: गुरुदत्ताच्या कॅम्पसमध्ये मीना कुमारीचं कसं काय आगमन झालं.
1: हा ही मोठी इंटरेस्टिंग कथा आहे बरं का. त्याचं असं झालं की हा रोल अब्रार राजू आणि या सगळ्यांना मीना कुमारी

0: न्याय देऊ शकेल
1: बरं का
0: लक्षात. आणि स्वतः अब्रार यांनी मीना कुमारी घरी जाऊन तिला ही कथा त्यांच्या स्वतःच्या शैलीत निवेदन केली, तर तिला ही छोटी देऊची व्यक्तिरेखा खूप आवडली मीना कुमारीला. कारण का तर ती म्हणाली की काही करून तुम्ही म्हणजे कमाल अमरोही यांना पटवा आणि मला हा सिनेमा करायचा आहे आलं का लक्षात. तर त्याच्यासाठी गंमत अशी झाली बरं का की त्यांचा कमाल अमरोहींचा सेक्रेटरी आहे बरं का, तो त्याला या गुरुदत्तच्या माणसाने जाऊन दारू पाजून पाजून पाजून शेवटी कस तरी त्याला तयार केलं. आणि पहिल्यांदा कमाल अमरोही नेहमी आवाजली किंमत सांगायची की मीना कुमारी एवढे देईल वगैरे वगैरे, तर हे सगळं त्याला पटवून सगळं तो मिळवलं. आणि मीना कुमारीने स्पष्टपणे सांगितलं होती की मला छोटी बहुचं चित्रण डायरेक्ट सलग करा, सलग तारखा घेऊन चित्रपट पुरं पूर्ण करा, सलग तारखा माझी व्यक्तिरेखा मला करायची आहे, त्याला ब्रेक नको मधनं मधनं असं तिने खास सांगितलं होतं. आणि या पद्धतीने ते सगळी निवड झाली. सप्रूची निवड झाली तर सप्रूला एकही संवाद नाहीये
1: संपूर्ण,
0: फक्त त्याने असं एखाद्या जमीनदारासारखं बघायचं डोळ्या वाटावरून एवढंच संवाद होऊन गेला असे ते म्हणजे ते सगळं अब्रार यांचं सगळं गणित होत.
1: आणि साहेबच्या भूमिकेसाठी रहमान होते आपले.
0: हो रेहमान रेहमान का त्यांचा जुना विश्वासू माणूस होता,
1: जुना दोस्त प्रभात
0: मधला प्रश्नच नाही. आणि कमालीचा आहे तर हे सगळ्या छान ते जमून आलेलं आहे बरं का छान. आणि सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन अप्रतिमच आहे त्यामुळे बोलायच नाही. आणि ज्याला आपण पिरियड फिल्म म्हणतो ते त्यांनी बरोबर वातावरण निर्मिती ती सगळी इतकी छान केलेली आहे.
1: आणि या चित्रपटाला संगीत हेमंत कुमार यांचं होतं,
0: हेमंत कुमार यांचं होतं, कारण त्यांना ती बंगाली पार्श्वभूमी हवी होती ना. बंगालची कथा आहे, बंगाली कादंबरी आहे, तर ते बंगाली वातावरणासाठी त्यांनी हेमंत कुमारची निवड केली की आपल्याकडे बंगाली हा असावा. एस डी वर्मांनी पहिल्यांदा नो म्हटलं होतं नाही हेमंत कुमारची निवड.
1: गीता दत्तच्या स्वरातील अतिशय तीन अप्रतिम गाणी,
0: अप्रतिम गाणी
1: आणि आशा भोसलेच्या स्वरातील तीन अप्रतिम गाणी
0: गाणी
1: आणि म्हणजे आणि यातलं जे एक डान्सचं गाणं होतं साकी आज मुझे नींद नाही आहे, याच्या चित्रीकरणाचे तर अफाट म्हणजे त्याची कौतुक. काय सांगायला या चित्रीकरणाबद्दल?
0: साकी आज मुझे हे जे मुजला नृत्य आहे बरं का, तर हे जे त्यांनी चित्रण केलेलं आहे ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर मी मूर्तींना विचारलं होतं की हे तुम्ही त्यातल्या मागची पाठीमागच्या ज्या सहाय्य करणाऱ्या नृत्यांकडे आहे त्यांना अंधारात कसं काय ठेवलं बरं का, तर ते काय म्हणले की जमीनदारांनी हे त्याच्या स्वतःच्या शोकासाठी त्या नृत्यांगनाला बोलवलेलं आहे मुख्य नर्तिकेला, तर त्याचा तो वैयक्तिक शोक असल्यामुळे त्यांनी तिला पुढे बोलवलेला आहे. आणि बाकीच्या या दुय्यम आहेत हे समजून आम्ही त्यांना मुद्दाम अंधारात ठेवण्याचा एक प्रयोग करून बघितला. तर पहिल्यांदा काही दिवस घेतल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला शक्य आहे की सगळ्याच नृत्यांगना या अंधारात दाखवा या पाठीमागे नाचणाऱ्या, फक्त मेनू म्हणतात तर कळलं प्रत्यक्ष चित्रण हे लाइटिंग मध्ये करायचं. या पद्धतीने ते चित्रण त्यांनी केलेलं आहे. तर त्याला आणि मूर्तीने हसकसच सांगितलं की खरं सांगू का तुम्हाला त्या ज्या काही पाठीमागे नाचणाऱ्या ज्या होत्या ना त्यातल्या एकही धड बघण्यासारखी नव्हती, त्यांना अंधारातच राहू द्या असं मला विचारलं.
1: शर्माजी आता आपल्याला ब्रेक घ्यायला लागेल, आपण ब्रेक मध्ये सहा दिगर गुलांचं एक गाणं ऐकूयात आणि नंतरच्या भागामध्ये आपण गुरुदत्त यांचे जे बाकी गुरुदत्त बॅनर सोडून जे काही सिनेमे केले याबद्दल थोडस तुम्ही सांगा आणि गुरुदत्तच्या चित्रपटांची चित्रशैली नेमकी काय होती याबद्दल बोलू आणि शेवटच्या भागामध्ये आपण गुरुदत्तच्या अंतिम काळाबद्दल बोलूयात आपण.
0: बरोबर चालेल.

0: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. आपण आज कृपाशंकर शर्मा यांच्याशी गुरुदत्त यांच्या चित्रपट कारकिर्दीविषयी बोलत आहोत. शर्माजी, आपण ब्रेकवर गाण्यापूर्वी साहब बीबी और गुलाब या सिनेमातलं एक गाणं ऐकलं, त्या गाण्याच्या मेकिंगची कथा तुमच्याकडनं ऐकली. मला सांगा, आता ह्या चित्रपटाच्या नंतर गुरुदत्त यांनी काही सिनेमे सुरू केले होते, पण ते गुरुदत्तची एक सवय होती, तो मनासारखं नाही झाली की तो सिनेमा पॅकअप करून टाकला. असे खूप सिनेमे त्याने असे अर्धवट करून ठेवले होते,
1: सोडलेले.
0: त्याच्या प्रवृत्तीबद्दल काय सांगाल तुम्ही गुरुदत्तच्या?
1: त्यांचं समाधान होतच त्यांच्या स्वभावातला भाग होता.
0: बरं,
1: त्यांच्या स्वभावामध्ये कुठलीही गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीकडे ते कलात्मक दृष्टिकोनातच बघायचे ना. तर करता म्हणजे याचा पैसा किती मिळेल वगैरे असं नाहीये त्यांच्या लक्षात. त्यामुळे ते जर त्यानं पात्र बरोबर नसतील, कित्येक लोकांना त्यानं आणि भिडस्त स्वभाव असल्यामुळे काही काही व्यक्तींची निवड केल्यानंतर त्यांना लोक असं म्हणायचं. हा मॉडेल म्हणजे समजा चित्रपट, त्यांना असं वाटायचं की चला गुरुदत्तकडे आपलं मोठं काहीतरी करिअर होईल, पण मध्ये त्यांचं थांबायचं. आणि मग गुरुदत्त त्यांच्या भावाला किंवा इतरांना सांगायला सांगायचं की त्यांना सांगत नऊ म्हणून असं ते खोटं अवघड असं त्यांच्या आयुष्यामध्ये होतं. आणि सारखे मनात बदल घडायचे. बरं का? त्यांनी एकदा म्हणजे मला राजीव भारतांनी यांनी सांगितलं बरं का एकदा की त्यांनी हा प्रश्न विचारला होता की तुम्ही असे ऐनवेळेला असे बदलत का होता बरं का काही काही गोष्टी. तर ते म्हणले त्यांनी गुरुदत्तनी त्यांना उलटा प्रश्न केला राजीव भारतांना बरं का की तुम्ही आता लेख लिहिलेला आहे आणि तो लेख उद्या तुमचा छापायला जाणार आहे बरं का. उद्या सकाळच्या उद्याच्या अंकात जर जाणार आहे तर रात्री तुमच्या मनात असा विचार येतो की नाही की आपण यातलं हा कार्यक्रम जरा बदलला असतं तर बरं झालं असतं. असं कोणत्याही क्रिएटिव्ह माणसाला सारखं विचार सुचत असतं. त्यामुळे जसं तुमचं घडू शकतं, पण आता तुमचा गेला तर छापायला गेला असता, पण तुम्हाला वाटतं का नाही असं जे आहे ना तेच माझ्या बाबतीत घडत असतं की मला ते जेव्हा प्रत्यक्ष घडत असं असं वाटतं की मी ह्याच्याविषयी काही वेगळं अजून करता येण्यासारखं आहे किंवा हे बरोबर झालेलं नाहीये. ही माणसाची प्रवृत्ती आहे, तो त्याचं समाधान होत नाहीये. तर हा असं ते उत्तर द्यायचे स्वतः गुरुदत्त.
0: आणि याच काळामध्ये त्यांनी गीतादत्तला नायिका करून एक सिनेमा सुरू केला होता गौरी नावाचा, तो देखील सिनेमा काही पूर्ण झालाच नाही तो सिनेमा.
1: हो, तर त्याच्या मागची कथा अशी आहे बरं का की तिला खूप सिनेमात काम करण्याची हौस होती, पण गुरुदत्तने तिच्यासाठी निर्माण केला होता गौरी चित्रपट आणि ती बंगाली कथा निर्माण करून ते बंगालीचाच करणार होता तो बरं का. तर ते सुरतर काय झालं की गीतादत्तचे काहीतरी टँट्रम्सच असे अजेब होते की ते गुरुदत्तच्या कलावंत वृत्तीला झेपणारे नव्हते. म्हणजे ते इतरांना टॉलरेट करत नव्हतं तर तिला काय टॉलरेट करणार अशी परिस्थिती होती. तर आणि दुसरी गोष्ट त्यांना असं लक्षात आलं की मी आता ऑल इंडियात नावाजलेला असा फिल्म मेकर आणि मी असा रिजनल सिनेमा बंगालपूरचा करणं हे त्याला दुय्यम प्रकारचं वाटलं की तोही वाटलं की काही करण्यासारख्या मजा नाही याच्यात काही करणे. हिंदीमध्ये अफाट यश मिळवणं आणि भारतभर आपलं नाव गाजणं ही गोष्ट महत्वाची आहे. असं करून ते या दोन्ही गोष्टींना तो गौरी चित्रपट अर्धवटच राहून घेतला.
0: आणि गुरुदत्त त्या बाहेर फिर भी आएगी नावाचा एक सिनेमा त्यानं सुरू केला साहब बिगर गुलाम नंतर, आणि त्या दुर्दैवामध्ये त्याचं निधन झालं. तर ह्या सिनेमाबद्दल काय सांगाल तुम्ही जो अर्धवट गुरुदत्तनं सुरू केला?
1: हो, तर काय झालं की पूर्वी गाजलेला जो याचा चित्रपट होता आपण प्रेसिडेंट त्याच्यावर ना हा चित्रपट त्यांना करायचा होता. आणि हा आणि तुम्हाला सांगतो गंमत बर का की गुरुदत्तच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावांनी आत्मारामनी गुरुदत्तवर श्रद्धांजली नावाची दोन रिळाची फिल्म काढली होती बरं का. आणि त्या रिळामध्ये बहारे फिर भी आएगीचा शेवटचं दृश्य जे गुरुदत्तने स्वतः चित्रित केलं स्वतःवर ते आम्हाला पाहायला मिळालं बरं का. त्याच्यात तो गुरुदत्त ज्या वर्तमानपत्राच्या संपादकीपुढे आपला राजीनामा ठेवतो असं ते दृश्य होतं अलग अलग आणि तो राजीनामा देऊन तो निघून जातो आणि एक्झॅक्टली ते दृश्य घेऊन तो जीवनातच निघून गेला. हे फार गमतीशीर आहे
0: बरं का.
1: हा ते रेव आता काही मिळत नाही. आम्ही बरंच आरक्याला वगैरे विचारलं की आत्मारामांनी तयार केली दोन रेव श्रद्धांजली नावाचा ते बाहेर फिल्म फिर भी आएगी चित्रपटाच्या गुरुदत्तचा तर ते मला पाहायला मिळालं होतं. बाहेर फिर भी हा बर
0: पण गुरुदत्त याच्या आपण शेवटच्या कालखंडाच्या कडे येण्यापूर्वी गुरुदत्तच्या बाकी चित्रपटांचे म्हणजे हाबीबर गुलाम पर्यंत जे चित्रपट होते याची ठळक वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही गुरुदत्तच्या चित्रपटाची तुम्हाला भावलेली ठळक वैशिष्ट्य काय सांगणार तुम्ही.
1: गुरुदत्त यांचा बरं का शान
0: यांनी सत्यजित राय सुद्धा गुरुदत्त बद्दल खूप
1: सांगतो मी तुम्हाला. गुरुदत्त यांच्या गाण्याचं चित्रण हे भारतीय सिनेमाला दिलेली देणगी आहे असं श्याम बेनेगल यांचं मत आहे. म्हणजे हे जे चांगल्या गाण्यांचं चित्रण कसं करायचं याची जी काही जुनी परंपरा होती ती तोडून देणं संकलन संपूर्ण नवा कन्सेप्ट जो आणला बरं का. तर त्याच्याविषयी मी तुम्हाला प्रथम सांगतो बरं का की भारतीय सिनेमाचा प्रेक्षक गाणी आणि नृत्य या घटकांकडे तो वेगळा घटक म्हणून पाहत नाही बरं का. यामुळे कोणत्याही दिग्दर्शकाला यशस्वी होण्यासाठी गाणी आणि नृत्य सादर करण्याचं कौशल्य प्राप्तच करावं लागतं आणि गुरुदत्त यांना हे सत्य माहिती होतं बरं का. म्हणून त्यांनी गाण्याच्या संदर्भात स्वतःचे असे एक जसं आम्ही सांगितलं ना मागे की उदयशंकरकडे त्यांची लिबरेशनची जी आयडिया आली आहे स्वातंत्र्य घ्यायचं आणि आपण आपल्या पद्धतीने आधुनिकता कशी आणायची काय. तर ते काय करायचे त्यांचे त्यांनी काही निर्णय महत्वाचे घेतले होते. गाणी ही पथकथेशी एकरूप असली पाहिजेत
0: बरोबर
1: ती उकरी वाटता कामाने अलग अलग. दुसरा त्यांचा विचार असा होता की गाणे जर विचारपूर्वक वापरलं तर ते एका दृश्याची पूर्ण गरज पूर्ण करतं अलग अलग. नंतर कितीतरी रोमॅन्टिक भावना या संवादातून व्यक्त होऊ शकत नाही संगीतातून आणि गीतातून प्रभावीपणे व्यक्त करता येतात म्हणून गाणी वापरली पाहिजे. आणि जे संवादातून सांगितलं गेले त्याची पुन्हा पुनरावृत्ती गाण्यात होता कामा नये हेही ते पथ्य पाळायचे बरं का. कल्पनारम्य सेट्स च्या ऐवजी गाण्यांचं चित्रण्यासाठी ते वस्तूपूर्ण पार्श्वभूमी वापरायचे बरं का. म्हणजे जसं अर्थार मध्ये असेल तर गॅरेज मध्ये गाणं घेतलेलं आहे त्याच्या जी गरज पार्श्वभूमी आहे वास्तवपूर्ण ती घ्यायची आणि त्याच्यावर गाणं द्यायचं. नंतर गाणं सुरू होताना संगीताचा तुकडाच असू नये असं त्याचं मत एकदम गाणं सुरू व्हायला पाहिजे कारण गाण्याचा सुरुवातीचा तुकडा आला की प्रेक्षक रिलॅक्स होतो हे त्यांना आवडत नसे अलग अलग.
0: बरोबर
1: आणि महत्वाचं म्हणजे गाणं अजिबात डल होता कामाने गाणं हे अतिशय उत्साहपूर्ण वाटलं पाहिजे. म्हणजे गाणं श्रवणीय तर झालंच पाहिजे शिवाय ते दृश्यातूनही भावलं पाहिजे असं ते कटाक्षाने पाळायचे अलग लक्षात. हे मोठे आणि हे सगळी त्यांनी आपल्या गाण्यांच्या चित्रणासाठी त्यांनी वापरलेलं आहे.
0: सत्यजित राय यांनी त्यांच्याबद्दल काय उद्गार सांगितले
1: तेही सांगते.
0: गुरुदत्त यांच्या चित्रपटांबद्दल आपण शर्मा सरांशी बोलतच आहोत आणि आता मला वाटतं आपण आता ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण गुरुदत्त यांच्याबद्दल सत्यजित राय यांनी काय केलं ते ऐकू आणि त्यानंतर गुरुदत्तच्या आयुष्यातला अखेरचा जो कालखंड होता जो खरं दुर्दैवी कालखंड होता आपल्या सगळ्या चित्रपट रसिकांसाठी भारतीय सिनेमा त्याबद्दल आपण शर्माजींकडनं ऐकूयात. आपण एक घेऊयात एक छोटासा ब्रेक.

0: ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आज गुरुदत्त या कलावंताच्या जन्मदिनाच्या निमित्ताने 9 जुलैला त्यांचा जन्म झाला होता. 9 जुलै 1925 या दिवशी गुरुदत्त यांचा जन्म झाला होता आणि त्यानिमित्तानं चित्रपट अभ्यासक कृपाशंकर शर्मा यांच्याशी आपण बोलत आहोत त्यांच्या कारकिर्दीविषयी. शर्माजी काय सांगाल गुरुदत्त यांच्या?
1: तर सत्यजीत राय गुरुदत्त बद्दल काय म्हणायचे त्यांनी सांगतो. ते म्हणायचे गुरुदत्त यांच्याकडे असलेला रोमॅन्टिसिझम माझ्याकडे नाहीये.
0: बर
1: बर, गुरुदत्त यांना असलेली लयेची विलक्षण जाण आणि त्यांच्या छायाचित्रणात असलेली कमालीची सहजता मला थक्क करते. बर, ते काय म्हणायचे बर का की गुरुदत्त यांच्या कॅमेराची मुव्हमेंट आहे ना ही एखाद्या पाण्यासारखी म्हणजे फ्लुइडिटी पाण्या इतकी लवचिक आहे की चित्रण शैली आहे त्यांची. ते म्हणले की मला त्यांची कमाली जाणे याला हे सगळं श्रेय गुरुदत्त आणि विखे मूर्तींचं आहे. बरं, आणि ते स्वतः म्हणायचे की गुरुदत्त यांनी उदयशंकरकडे जे घालवलेले वर्ष आहेत ते त्याच्यामुळे आणि त्यांचा एकूण गुरुदत्त यांचा दृष्टिकोनच चित्रपट बनवताना म्युझिकल असायचा. म्हणजे पहिल्यांदा ते म्युझिकचा विचार करून मग चित्रपटाच्या विषयात शिरायचे ही त्यांची शैली होती.
0: गुरुदत्त मात्र लक्षात चित्रपट या माध्यमाकडे अतिशय गंभीरतेने पाहिजे. स्वतःच्या कलाकृतीच्या विलक्षण प्रेमात ते असायचे आणि कागद के फुलचं जे अपयश ते त्यांना भावलं नव्हतं. खूप महत्वाकांक्षी त्यांचा सिनेमा होता आणि त्यातल्या त्यांना अपयश आलं. अपयश आर्थिक आलं यापेक्षाही लोकांनी तो सिनेमा स्वीकारला नाही त्याचं जास्त वाईट वाटलं. आणि त्यानंतरचे दोन्ही सिनेमे त्यांनी दुसऱ्या दिग्दर्शकांकडे दिले आणि त्यानंतर पुढची 2 वर्षाची होती गुरुदत्तच्या कालखंडात शेवटची 2 वर्ष. ह्या 2 वर्षाचा जो शेवट झाला त्यामध्ये गुरुदत्त यांनी स्वतःचा आत्मनाश करून घेतला. तर ह्या आत्मनाशाकडे जाणारा जो गुरुदत्ताचा प्रवास होता मागच्या 2 वर्षातला याबद्दल तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. ते आम्हाला कुठेही दुसरीकडे वाचायला मिळत नाही. तर आपण थोडक्यात काय सांगाल? आपल्याकडे आता शेवटचा टप्पा आलेला आहे आणि यामध्ये तुम्ही काय सांगाल तुम्ही याबद्दल?
1: हा, त्याचं असं झालं की कायम त्यांच्या म्हणजे वैवाहिक जीवनात सारखे खटके उडायचे आणि ते गीताबद्दल मुलांना घेऊन कायम माहेरी

0: झालं आणि गुरुदत्त पेडर रोडवर आर्क रॉयल या मध्ये राहायला गेले आणि जाताना फक्त त्यांच्याकडे एक नोकर रतन नावाचा आणि शैताकी इब्राहिम होता आमच्या लक्षात. तर एकूण काय झालं की या पिरियड मध्ये स्टुडिओ आणि स्टाफ सांभाळणे या दरम्यान त्यांना पैशाची गरज असल्या कारणानं त्यांनी बाहेरचे चित्रपट स्वीकारले जसे की सुभानाबाई, बहुराणी, भरोसा, सुहागन, सांगर, सवेरा हे सगळे 62-63-64 दरम्यान आणि विशेष म्हणजे मद्रास करते चित्रपट महिन्या 2 महिन्यात लगेच तयार व्हायचे आणि त्यांना चांगल्यापैकी मानधनही मिळालं तिकडे दक्षिणे. आणि याच 64 दरम्यान जानी वाकर आणि त्यांचे गुरुस्वामी वगैरे हे शिकारीवरही गेले होते लक्षात. आणि 64 ला जो राज कपूरचा संगम चित्रपट आला त्या रंगीत चित्रपटाने ते फार प्रभावित झाले आणि त्यांच्या मनात आले की आपल्याला रंगीत चित्रपटाची निर्मिती करायला हवी त्यांचा भार. आणि त्यामुळे त्यांनी राज कपूर बरोबर बऱ्याच चर्चा त्यांच्या घडल्या त्या काळामध्ये. आणि मग याच्यानंतर त्यांनी तो जो बहारेची निर्मिती करायला घेतली आणि त्या दरम्यान त्याच्यात तनुजा आणि मला सिन्हा होते बरोबर. तर तनुजाच्या जवळजवळ तनुजा बरोबर 11 वेळा तयार झालेली आहे तिथे बहारेची. तर त्या दरम्यान त्यांनी त्यांच्या स्वभावावर प्रकाश टाकला आहे की सगळेजण त्यांना म्हणतात की त्यांचा स्वभाव राजीव आहे, आत्मघातकी आहे अनेक लक्षात. पण म्हणजे की मलाही त्यांची बाजू कधीच समोर आली नाही. त्या अतिशय मी त्यांना खेळकर वृत्तीने बघायला नाही. सेटवर कधी त्यांची मुलगी आली तर तिला बाहुली देऊन ते असे म्हणजे कडेवर घ्यायचे वगैरे. आणि सगळ्या स्टाफ बरोबर जेवण करायचे, कुठलाही लाईट मोड असो किंवा काही असो त्यांच्याशी अगदी सौहार्दाने ते वागायचे आणि कुठलाही भेदभाव म्हणजे स्वतःच सांगायचे कोणाशी भेद करू नका हा मोठा हा तंत्रज्ञ हा बघू स्वतःही ते अगदी.
1: तर हे सगळं कुटुंब असेल गुरुदत्त असेल किंवा सगळ्यांशी संवाद वागण्याचा मग त्यांना टोकाचा निर्णय काय घेतला असं वाटतं तुम्हाला?
0: हा याचं कारण असं आहे की त्यांना म्हणजे ते एक तर त्यांना निद्रानाशाचा रोग होता ना
1: बर.
0: म्हणजे त्यांना झोपच यायची आणि 2-3 दिवस ते झोपायचेच नाही. तर त्यामुळे त्यांना झोपेसाठी गोळ्या घ्याव्याच लागायच्या अशी त्यांची परिस्थिती होती. तर ते सोनारिल्स नावाच्या त्या गोळ्या घ्यायचे बरोबर आणि ते त्या गोळ्या घेतल्यानंतर जमायचं. आणि सुरुवातीच्या काही काळात ते दारू वगैरे घ्यायचे. ते दारू म्हणजे सगळं चित्रपट चित्रण वगैरे संपल्यानंतर एकांतात असल्यावरच घ्यायचे असं कामाच्या दरम्यान घेत नसत. तर असे सुरुवातीचे आणि काय संवेदनशील असल्यामुळे त्यांना काय व्हायचं कधी कधी घरी खूप भांडण झालं किंवा काही झालं तर आत्महत्येचाच विचार करायचे असे 2-3 घडलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये पूर्वीच. मग त्यांना ऍडमिट करावं लागायचं. मग ते कधी कधी 2-3 दिवस बेशुद्ध असायचे. मग त्यांना पण त्या काळामध्ये ते नेहमीच गीतादत्तच नाव द्यायचे की आणि मग त्या सगळ्या बहिणींवर त्यांचे अनुभव लिहिलेले आहेत की ते कसं घडत असेल त्यांचं. तर किंवा कोणाला आत्मारामला बोलून द्यायचे की तू माझ्या बरोबर राहा वगैरे असं.
1: अतिभावनाशील असणं आत्मनाशाकडे मिळतं असं सायकियाट्रिस्ट म्हणतात. गुरुदेवच्या बाबतीत तसं झालं असेल
0: काही शक्य.
1: कारण गुरुदत्त तुम्ही लिहिले की गुरुदत्त ज्या वेळेला ऑक्टोबर 1964 मध्ये गेले त्या काळामध्ये त्यांचं बऱ्यापैकी सिनेमाबद्दल इतरांशी बोलणं वगैरे चालू होतं. त्यांच्या आदल्या पक्षीच तुम्ही बऱ्यापैकी दिनक्रम सांगितलाय असं कुठेही आपल्याला वाटलं नाही की ते काय असं काही टोकाचं पाऊल उचल
0: नाही. नाही तर स्वतः अब्रारांनी त्यांच्या बरोबर होते ना म्हणजे ते त्यांच्याकडे 9 ऑक्टोबरचा सगळा प्रसंग आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे त्यांचा भाऊ होता देवी दत्त तो त्यांच्या बरोबर दिवसभर होता आणि त्यांनी कपडे खरेदी केली सगळ्यांनी केले मार्केटमध्ये गेले घरी ऑमलेट वगैरे बनवून खाल्लं वगैरे. आणि संध्याकाळी 6:30 अब्रारांनी आले ते पटकथाचा शेवट लिहायला आले आणि ते रात्री 1:30 पर्यंत होते गुरुदत्त यांच्या बरोबर. पण थोडीशी निराशा त्यांची होती काय

0: पुण्याच्या येरवड्याच्या वेगाच्या इस्पितळातून एका मित्राचं पत्र गुरुदत्त यांना आलं होतं. त्या पत्रामध्ये त्या माणसांचं ते पत्र वाचून दाखवताना त्यांनी अब्रार अली म्हणाले की मलाही असं वाटतं की मी कधीतरी वेगळाच होईल. अब्रार म्हणले की अरे असं काय तुम्ही बोलताय, पण असं काही टोकाचा विचार करतील असं कोणालाच वाटलं नाही. पण अब्रार अली यांनी 2004 मध्ये पुन्हा रिव्हाइज करून असं लिहिलं आहे की काय झालं, झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि त्या ज्या 10 ऑक्टोबरच्या म्हणजे 9 ऑक्टोबरच्या रात्रीचे 9 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:30 वाजल्यापासूनच ते दारू घेत होते किंवा रात्री 2-3 वाजता सुद्धा एक बाटली जवळजवळ त्यांनी हक्काने मागून घेतली त्यांच्या नोकराकडनं आणि ती दारू घेतली. त्यामुळे दारूचा मोठा दोष आणि जवळपेच्या गोळ्यांचा दोष असा एकत्र झाल्यामुळे सायलेंट असा हार्ट अटॅक झालेला आहे असं त्यांचं मत आहे. आत्महत्या नव्हती पण ते घडलं खरं त्या दारूच्या असं त्यांनी फायनल वर्डिक्ट स्वतः अब्रार अली यांनी 2004 मध्ये सहारा नावाच्या वर्तमानपत्राला दिलेलं आहे.
1: खरंच हे आपल्या भारतीय रसिकांचं मोठं दुःख आहे की गुरुदत्त का मनस्वी कलाकार अवघ्या 39 वर्षी आपल्यातून निघून गेला. नंतर तुमचं जे पुस्तक तुम्ही लिहिलं आहे गुरुदत्त यांच्या मुलीशी बऱ्यापैकी केलं, त्यांचे पुण्यातले चिरंजीव अरुण दत्त यांच्याकडे तर तुमचं कायम गाणं येणं असायचं, तर त्यांच्या फॅमिलीकडनं गुरुदत्त काय तुम्हाला फीडबॅक मिळत होते तुम्हाला?
0: हा मी आता गुरुदत्त यांच्या कारकिर्दीविषयी सांगतो तुम्हाला. बघा गुरुदत्त यांची कारकिर्द तशी फक्त 14 वर्षांची आहे.
1: बरोबर.
0: एवढ्या अवधीमध्ये त्यांनी 3 गुन्हेगारी पट म्हणजे बाजी जाल आणि सीआय 3 गुन्हेगारी पट, 2 उपहासात्मक विनोदी पट आरपार आणि मिस्टर अँड मिसेस 55.
1: बरोबर.
0: नंतर 2 सामाजिक क्षोभ नाट्यात्मक चित्रपट प्यासा आणि कागज के फूल. त्यानंतर त्यांनी 1 पोशाखी चित्रपट बाज नावाचा जो काढला तो कॉस्ट्युम ड्रामा होता. नंतर त्यांनी मुस्लिम सोशल चौधरी कचान निर्माण केलं आणि याच्याशिवाय 1 विशिष्टकालीन चित्रपट ज्याला
1: पिरियड
0: साहेब बेगिन गुलाम काढली. तर याच्यावरून त्यांच्या प्रतिभेचा आवाका आपल्या लक्षात येतो की त्या सर्व प्रकारच्या निवेदन शैली कथन शैली त्यांना अवगत होत्या. बरं का? आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना अलिबाबावर चित्रपट काढायचा होता. बरं का? त्यांचं म्हणणं असं होतं की अलिबाबाची कथा सुद्धा आपण मी आजच्या काळाशी जोडून दाखवू शकतो. बरं का? लक्षात. आणि कागज के फूलचा अपयोग झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आर्य चाणक्य नावाची ऐतिहासिक सिनेमा स्कोप चित्रपट मी करणार आहे अशी घोषणा केली होती. बरं का? आणि संपूर्ण चित्रपट सृष्टीला धक्का दिला होता. तर यामध्ये असं लक्षात घ्यायला पाहिजे की गुरुदत्त यांना सर्व प्रकारच्या कथनशैली अवगत होत्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुदत्त यांच्या बाबतीत की आता जो आपण 51 त्यांनी बाजी चित्रपट आला तोपर्यंतच्या गोष्टीपर्यंतच्या चित्रपट जे एकूण परंपरा होती ती सगळी बदलली. म्हणजे गुरुदत्त यांच्या चित्रपटातून प्रत्येक गोष्ट वेगळेपण घेऊन आलेली
1: आहे.
0: मग ते चित्रपटाचे संवाद असतील, छायाचित्रण असेल किंवा गाणी असेल, या सगळ्याचं वेगळं पण त्यांनी चित्रपट सृष्टीत आणलं.
1: हे
0: गुरुदत्त यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या कमर्शियल सिनेमामध्ये. आणि याशिवाय त्यांनी प्यासा साहेब बेदी आणि कागज के फूल या अभिजात कलाकृती त्यांच्या जगभर गाजलेल्या आहेत. तर एकूणच आपल्याकडे मेहबूब बिमलराव आणि राज कपूर यांच्या नंतरचा नवा हा असा एक दर्जेदार फिल्म मेकर आपल्याकडे जन्माला आला हे महत्वाचं
1: आहे. मगाशी माझा प्रश्न असा होता की त्यांच्या फॅमिली मेंबर शी तुमचं बऱ्यापैकी इंटरॅक्शन झालं होतं पुस्तक आणि विशेषतः अरुण दत्त यांच्याबद्दल. अरुण दत्त यांनी तुमच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी देखील सांगितलं होतं की त्याचा गुरुदत्त यांचा माझा सहवासक्रम मी खूप लहान होतो,
0: ते 8 वर्षाचे होते.
1: कारण त्यांना ते म्हणजे तुमच्यासारखं मी गुरुदत्त यांना पडद्यावरच पाहिलं त्यांचं. बाकी त्यांची बहीण असेल, त्यांची आई असेल, यांनी गुरुदत्त यांच्या कलाकृतीचं कसं मूल्यमापन केलं?
0: हो, त्यांनी असं केलं की बहीण जी होती ती बरेच गुरुदत्तच्या लग्नाला साक्षीच आहेत. कारण त्यांच्या दोघांचं गीता दत्त प्रेम प्रकरण हाताळणं, त्या स्वतः म्हणजे निरोप पोहोचवणे, पत्र पोहोचवणे वगैरे, आणि मुंबईच्या पवई लेकवर यांना दोघांना एकांत मिळावा गीता दत्त आणि यांना, त्याच्याकरता ते कारने गेल्यानंतर राज खोसला आणि म्हणजे तुमची बहीण ललिता लाजमी या बाजूला जाऊन बसायच्या आणि त्यांना ते प्रेम संपादन करायला काही वेळ
1: मिळाला.
0: त्या बहिणीच्या जास्त आठवणी
1: आहेत.
0: बहिणींनी म्हणजे सांगितलं की त्यांनी जे काही कलकत्त्यातले लहानपण जे आहे त्या काळामध्ये म्हणजे आम्ही आमचे काकांना सिनेमाचे पास मिळायचे तर आम्ही एकेका दिवसात दोन दोन तीन तीन सिनेमे देखील पाहत होतो. गुरुदत्तही पाहायचा आणि त्यामुळे त्यांच्या तिचे फार असोसिएशन गुरुदत्त बद्दल होतं.
1: नक्कीच नक्कीच. आणि शर्माजी मला वाटतं आपण काल आणि आज गुरुदत्ताच्या संपूर्ण कालखंडाविषयी अतिशय रसिल्या शब्दामध्ये तुम्ही गुरुदत्त आमच्या समोर उभा केला. तुम्ही आवाज 107.8 च्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा असंच कुठल्या तरी निमित्ताने आपण भेटूयात आमच्या श्रोत्यांना नेहमी. कारण मागे तुम्ही एक दोन महिन्यापूर्वी आमच्याकडे आला होता विजय तेंडुलकर यांच्या बद्दल बोलण्यासाठी. आम्हाला भरपूर मेल आले होते की शर्माजी यांच्याकडून आम्हाला तेंडुलकर पुन्हा नव्याने आणि त्यांचे वेगवेगळे पैलू आम्हाला दिसले. तसंच मी आज देखील म्हणेल की गुरुदत्त यांचे देखील वेगळे पैलू तुमच्या शब्दात दिसले. थँक्यू व्हेरी मच आणि धन्यवाद रसिकांनी. तुम्ही 107 रेडिओ पुणे यावा. थँक्यू.
0: तुमचेही आभार.

नमस्कार मित्रांनो, रंगनवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, या महिन्यात 24 जूनला वटपौर्णिमा येत आहे, त्यानिमित्ताने आपण कांचन जैन यांनी लिहिलेला वटपौर्णिमा परंपरा की विज्ञान हा लेख ऐकणार आहोत। मित्रांनो, तसे आपण वटवृक्ष किंवा वड हा विषय रंगनवेच्या पूर्वीच्या भागात बघितलेलाच आहे। त्यात आपण वडाचे आध्यात्मिक महत्व, आयुर्वेदिक औषधी आणि इतर उपयोग बघितलेलेच आहेत। या लेखातही कंचनताईंनी वडाच्या उपयोगाबरोबरच वटपौर्णिमेलाच वडाची पूजा का करतात आणि या दिवशी उपवास का करतात, तसेच स्त्रियाच ही पूजा का करतात, अशांसारख्या प्रश्नांच्या उत्तराबरोबरच वडाचे आध्यात्मिक महत्व सांगून वडाचे एकतरी झाड लावणे कसे गरजेचे आहे हे सांगितलेले आहे। तर सुरू करूया मंडळी। आजच्या लेखाचे शीर्षक आहे वटपौर्णिमा परंपरा की विज्ञान। लेखिका आहेत कांचन जैन।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: मित्रांनो, कांचनताई लिहितात, बऱ्याच दिवसापासून मैत्रीण तिची बाग पाहायला बोलवत होती आणि मी निवांत वेळ काढून गेले। खरच खूप सुंदर फुलझाड होती, अगदी दुर्मिळ अशी, आणि या पद्धतीने संयोजन केलं होतं की कुठल्याही सीझनला जा, बाग बहरलेलीच दिसेल। खरच कौतुकास्पद होतं। अचानक माझी नजर दोन कुंड्यांकडे गेली, एकात पिंपळ आणि एकात वडाचं इवलं इवलंसं झाड होतं। मी म्हटलं, अरे वा, कुठे लावायची आहेत? मैत्रीण म्हणाली, अगं लावायची नाहीयेत, पूजेसाठी आणली आहेत। इथे कुठे दिसलं नाही ना वडाचं झाड, म्हणून मी। अच्छा, आणि हे पिंपळ, यावर तर मुंजा असतो ना ग? हो ग, आणि खूप संकोचाने आग्रह केल्यावर तिने सांगितलं की एखादी मनोकामना पूर्ण करायची असेल तर पहाटे उठून पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या, त्याने कार्यसिद्धी होते। मग मी म्हटलं, अरे वा, छानच, नवीनच कळतंय। घरी आल्यावरही डोक्यात हे सगळं घोळत होत। आता पुढे वटपौर्णिमा येणार, बायकांना टून थटून पूजेला जाणार, उपवास करणार, नवऱ्याच्या दीर्घायुष्य सुख समृद्धीची कामना करत प्रदक्षिणा घालणार, या सगळ्या रूढी सगळे कसे यांत्रिक झालेत नाही का? त्यामागील विज्ञान ज्ञान हे आपण हरवून बसलोय। चूक आपली नाहीये, 700 वर्षे गुलामगिरीत काढत असताना स्वातंत्र्य मिळावं हे एकमेव उद्दिष्ट ठेवून आपण जगत आलेलो आहोत। त्यापुढे शिक्षण ज्ञान सगळं गौण झालं होतं, त्यामुळे आपण आपल्या परंपरांचा मर्म विसरलो तर नवल नाही। परंतु पाश्चात्य देशांमध्ये आणि नवीन पिढीही आपल्या परंपरेची जेव्हा टिंगल टवाळी करताना दिसते तेव्हा खूप वाईट वाटतं। हिंदू लोक म्हणे झाडांची, नदीची, कशाची पूजा करतात। पण मित्रांनो, श्वास आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत, अन्यथा मृत घोषित केले जाऊ। ती प्राणवायू वृक्ष देतात। पाणी आहे तर जीवन आहे, हे नाही मिळालं तर जीव तहानेने कसा कासावीस होतो हे आपल्याला माहीत आहे ना? मग ह्या दोन गोष्टी ज्या आपल्याला देत असतील तर ते आपले पूज्य आणि आदरस्थान, नाही झाले तरच नवल। झाड नष्ट होणं म्हणजे पाणी संपणं, आणि पाणी संपले म्हणजे जीवन संपले। कडुलिंब, पिंपळ इत्यादी अनेक औषधी वृक्ष आहेत, मग वटवृक्षाचेच एवढे महात्म्य का? मित्रांनो, हे आपण बघूया, परंतु या छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजच्या आपल्या लेखाचे शीर्षक आहे वटपौर्णिमा, परंपरा की विज्ञान, आणि लेखिका आहेत कांचन जैन। विश्रांतीपूर्वी कांचनताईंनी कडुलिंब, पिंपळ इत्यादी अनेक औषधी वृक्ष आहेत, मग वटवृक्षाचेच महात्म्य का असे विचारले, तर त्यामागे बरीच कारणे आहेत, आपण ती आता क्रमवार बघूया। लेखिका म्हणतात, वटवृक्ष हे अक्षय, अमर्त्य, सर्जक, निर्माता आहे। हे वृक्ष स्वतःपासून असंख्य वृक्ष उत्पन्न करतात। मुख्य झाडातून निघणाऱ्या पारंब्या जमिनीत खोलवर जाऊन एक नवीन झाड तयार करतात। असं करत करत खूप झाड उभे राहते, जणू एक मोठी वसाहतच तयार होते। कोलकाता मधील जगदीश चंद्र बसू बोटॅनिकल गार्डन मध्ये 250 वर्षांपूर्वीचे वडाचे झाड कितीतरी एकर मध्ये पसरलेले आहे। महाराष्ट्रात पेमगिरी संगमनेर येथे 3.5 एकर मध्ये वडाची मोठी झाडे आहेत। हे झाड 24 तास प्राणवायू सोडत असते। रात्री सूर्यप्रकाश नसतानाही त्याची प्राणवायू सोडण्याची प्रक्रिया सुरू राहते। वायू प्रदूषणच नव्हे तर हे वृक्ष ध्वनी प्रदूषण देखील रोखण्याचे काम करतात। पूर्वी शाळा अशा झाडाखालीच किंवा त्याच्या जवळपास भरायच्या। मंदिराजवळ पण हे झाड असायचं। एक निरोगी 100 फूट उंच झाड 11,000 गॅलन पाणी मातीतून घेऊ शकतं आणि ते हवेत बाष्प रूपात सोडत असत। म्हणूनच वटवृक्षाच्या जवळपासचे तापमान 4 ते 5 डिग्री सेल्सिअसने कमी असते। याची पाने जाड, लंबगोल, चमकदार, हिरवी असतात। झाडावर बसल्यावर, झाडाखाली बसल्यावर अंगावर तुषार पडत राहतात आणि खरच मन प्रसन्न होत। ही झाड ढगांना आकर्षित करतात, त्यामुळे जिथे ही झाड असतात तेथे भरपूर पाऊस पडतो आणि जवळपास वडाचे झाड असेल तर विहिरीला देखील पाणी लागणारच असा शेतकऱ्यांचा कयास असतो। या झाडाचा घेर जगातील कुठल्याही वृक्षापेक्षा जास्त असतो आणि हे झाड भरपूर सावली देण्यास समर्थ असते। अशोकाची झाड सुंदर दिसतात पण सावली देण्यास असमर्थ असतात। ही झाड फळ देत नाहीत, ना पक्ष्यांना आश्रय देऊ शकतात, ढगांनाही आकर्षित करू शकत नाहीत, पण वडाच्या झाडामध्ये हे सामर्थ्य असते। वटवृक्ष हे अनेक पशुपक्ष्यांना अन्न आणि निवारा देतो। असंख्य जीवजंतू यावर जगत असतात, ह्याची फळे खातात। ह्या पशुपक्ष्यांची विष्ठा, मूत्र, मृतदेह, झाडांची पडून कुजलेली पानं हे सगळं मिळून झाडाखालची जमीन सुपीक झालेली असते। ही माती मोठमोठ जरी शेतात टाकली तरी जमीन सुपीक होते। वडाच्या पानांच्या पत्रावळी आणि द्रोण करतात। आयुर्वेदाप्रमाणे वड हे अनेक रोगांवर आणि इन्फेक्शनवर औषधी म्हणून वापरण्यात येते। तर अशा या बहुगुणी जीवनदायी वृक्षाचे संवर्धन होऊन समाजाला कृतज्ञतेची जाणीव व्हावी आणि हे वृक्ष तोडण्याचा विचारही मनात येऊ नये म्हणून आपल्या पूर्वजांनी या वृक्षाला पूजेचा मान दिलेला आहे। आता तुम्ही धूप, दीप, नैवेद्य यांनी याचा सन्मान केला तर यात गैर काहीच नाही, पण झाडाखाली घाण करता कामा नये, कारण नैवेद्य खायला मुंग्या, किडे, उंदीर येत असतात, ते झाड पोखरतात। दिवा ठेवला की तेल सांडतं, त्यामुळे जमिनीची धूप होते। दोराही गुंडाळा, पण मित्रांनो तो कच्चा गुंडाळला तर जास्त चांगलं, कारण तो कुजून जातो, परंतु त्याला बांधून कशाला हो टाकायचं। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां,
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.